नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रातःकालीन प्रसारण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948, 19 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 41 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रातःकालीन प्रसारणाला आता प्रारंभ करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी अपर्णा जोग आपण सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांसह.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जौनपुरी रागातली धून आपण आत्ता ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:54 आणि 36 सेकंद झाली आहेत. आपणा सर्वांना आमचं मनपूर्वक अभिवादन.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.

0: जायंट से जयपुर में शाम 7:30 बजे से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे आपण आमचं प्रातकालीन प्रसारण ऐकत आहात जगभरात सर्वत्र। सकाळचे 6:05:25 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रभात वंदन, हा भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम।

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला संत तुकाराम महाराजांची रचना कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केली आहे. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

प्रभात वंदन या कार्यक्रमात आता ऐकूया वसंत निनावे यांची भक्तिरचना. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केली आहे. स्वर आहे रामदास कामत यांचा.

श्रोते हो, सकाळचे 6:14 आणि 30 सेकंद झाली आहेत आणि आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा प्रभात वंदन हा भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

आणि आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात गोविंद पोवळे यांनी संगीतबद्ध केलेली मधुकर जोशी यांची भक्तिरचना.

श्रोते हो प्रभात वंदन या कार्यक्रमात आता पावेतो आपण सुमन कल्याणपूर, रामदास कामत, लता मंगेशकर आणि माणिक वर्मा यांच्या स्वरातल्या काही भक्तिरचना ऐकल्या. या भक्तिमय वातावरणाची सांगता आता करूया पारंपरिक गजराने, किशोरी आमोणकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या.

0: ऐकूया डॉक्टर प्र.चि. शेजवलकर यांचे विचार चिंतन या सदरात.
1: आपल्याला पूर्वीच्या ऋषीमुनींनी जगण्याची उदात्त परंपरा शिकवली आहे. ज्ञानोपासना, त्यातूनच जीवनमूल्यांचा फेरविचार आणि मानवतावाद वसिष्ठ ऋषींनी समजावून सांगितला आहे. अजरामर झालेल्या ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेतून श्रद्धा, कृतज्ञता आणि विनम्रता आपण अंगे कशी बाणवावी याचं मार्गदर्शन मिळतं. महाभारतात माझं स्मरण करून युद्ध कर असा कृष्णानं अर्जुनाला उपदेश केला. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र दुष्ट लोकांच्या मनातला दुष्टपणा जाऊ दे असं सांगितलं. आपलं मन आकाशापेक्षाही उंच असावं, आपलं चिंतन महासागरा इतकं खोल असावं, आपली बुद्धी सूर्या इतकी तेजस्वी असावी आणि आपला स्वभाव चंद्राप्रमाणे शीतल असावा ही शिकवण ज्ञानेश्वरीतून मिळते. आनंदानं जगण्यासाठी माणसाला तन मन धन समर्थ असावं लागतं. जगद्गुरू तुकाराम महाराज, आपण स्वावलंबी आणि स्वाभिमानी असावं असा संदेश देतात. नसे ओशाळ मानिती सकळ असं सांगून कोणाकडेही काहीही मागू नये आणि आपला स्वाभिमान जपून ठेवावा असं सांगतात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणू काठी. अनिष्ट प्रवृत्तीच्या माणसावर अजिबात दया करू नये असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. जळो जिणे लाजीरवाणे, भिक्षापात्र अवलंबिणे असं सांगून कुणाकडेही भीक मागू नका हा उपदेश करतात. समर्थ रामदास दासबोधामध्ये आपल्यापैकी कित्येक जण मूर्खासारखं कसं वागतात हे सांगून शहाण्यांची लक्षणं सांगतात. वडिलांची कीर्ती आणि स्वतःची आत्मस्तुती करणं हा मूर्खपणा आहे हेही ते सांगतात. आपण जो पैसा मिळवतो तो आपल्या श्रमाचा हवा, तो आरामाचा नसावा आणि हरामाचाही नसावा. ही गोष्ट जे लक्षात ठेवतात त्यांना मनःशांती मिळते. आपल्या जवळचं दुसऱ्याला जेवढं दान देता येईल ते दिल्यामुळे घेणाऱ्याला जो आनंद होतो तोच आपला खरा आनंद असतो असं यशस्वी होण्यामागचं तत्व एक विचारवंत दीपक चोप्रा सांगतात. संत नामदेव, संत एकनाथ, संत बहिणाबाई, कान्होपात्रा, सेनान्हावी, मुक्ताई, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी या अनेक संतांनी आपली सामाजिक व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येऊ नये याबद्दल कळकळीनं लिहिलेलं आहे. समाजाभिमुखतेमुळे आपण सर्व समाज एकसंध ठेवू शकतो. परस्पर संवादामुळे आपल्या कुटुंबात एक वाक्यता राहते. आपलं गाव स्वच्छ कसं ठेवावं म्हणजे आपण निरोगी राहू हे गाडगे महाराजांनी प्रत्यक्ष कृतीनं दाखवलं. भोगी तो रोगी, निरोगी तो योगी हे आपण मोहापासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही, केलेलं वाया जात नाही, निराश होणार नाही. काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही. काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे, विश्वास घालवणार नाही. इथे कोणाला हाक मारायची? तर ती देवळातल्या देवाला नसून आपल्या सत्सद विवेकबुद्धीला हाक मारायची आहे. खरा परमेश्वर आपल्या अंतःकरणातच असतो. प्रत्येक माणसात परमेश्वर असतो हे लक्षात ठेवून असूया आणि द्वेष बाजूला ठेवून इतरांशी प्रेमानं वागावं.
0: डॉक्टर प्र.चि. शेजवलकर यांचे विचार आपण ऐकलेत चिंतन या सदरात. आणि याबरोबरच भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम प्रभात वंदन आता समाप्त झाला.

श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या तसंच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 प्रसारित करू आजचे दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीची माहिती. सादर करते धीरज केदारी. 7:45 आरोग्यम धनसंपदामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते नरेंद्रकुमार ठाकूर. 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते विजय भुयार. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती जळगाव केंद्राची आहे. 7:00 आजचा विचार. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक आमच्या केंद्रावरून. 7:50 त्याचप्रमाणे 8:40 भावधारा. 9:00 आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं संचित. 9:30 फोन इन लो भसावा सादर करते संजय भुजबळ. विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम 10:00. 10:10 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 11:45 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल प्रकाश साळुंके यांचं शास्त्रीय गायन. 11:00 प्रकाश साळुंके यांनी गायलेला राग भटियार, तर 10:30 राग आवडो बागेश्री. त्यांना संवादिनीची साथ असेल रोहित मराठे यांची, तर तबला साथ असेल माधव मोडक यांची. 11:30 आम्ही. आज या कार्यक्रमात सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शिका अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग तिसरा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 महिला श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यात सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर ग्रीष्मा नांदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असेल. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 2:15 आणि 3:30 द नेक्स्ट वेव्ह हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवक श्रोत्यांसाठी युववाणी कार्यक्रमात मेन कॅरेक्टर एनर्जी स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना. लेखन मैत्री ती जगताप. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असेल. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत कलश या कार्यक्रमात कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालयाच्या समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन मदालसा कानडे यांचं, तर सादर करते नयन पवार. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठीच्या माझं घर माझं शेत कार्यक्रमात सुरुवातीला 20 मे या जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी पालनातील रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने, कीटकशास्त्रज्ञ आणि मास्टर ट्रेनर, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि सरतेवेळी बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. 7:15 एक कलाकार. यात अभिनेते दिग्दर्शक गिरीश कार्नाड यांच्यावर केंद्रित असलेला कार्यक्रम सादर करतील ओमकार दीक्षित. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 10:15 मंथन. 10:00 रवींद्रनाथांच्या सहवासात या नभोनाट्याचा भाग 6 आणि शेवटचा. मूळ लेखन मैत्रेयी देवी.

0: मराठी अनुवाद विलास गीते आणि आकाशवाणी रूपांतर आशा साठे, सादरकर्त्या गौरी लागू। याखेरीज दिवसभरात दिली जाणारी विविध बातमीपत्रं त्यांच्या निर्धारित वेळेनुसार आम्ही प्रसारित अथवा सहक्षेपित करू। ही होती आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 6:35 आणि 17 सेकंद झालेत। ऐकूया आजचे दिनविशेष।
1: श्रोतहो, आज आहे 19 मे। या दिवसाचं इतिहासातलं महत्व जाणून घेऊयात। 1971 सोव्हिएत संघानं Mars 2 या अंतराळ यानाचं प्रक्षेपण केलं। 19 मे हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं अशी आहेत। 1881 तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म।

0: 1881 तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचा जन्म. तुर्कस्तानला आधुनिक आणि बलशाली बनवण्यामध्ये कमाल अतातुर्क उर्फ कमाल पाशा यांचा सिंहाचा वाटा होता. व्हिएतनामचे माजी राष्ट्रपती हो ची मिन यांचा 1890 साली जन्म झाला. 1905 गान हिरा हिराबाई बडोदेकर. पुण्य प्रभाव, सौभद्र, विद्याहरण, युगांतर आदी नाटकात त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या. नाटकातील पदांच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म 1913 साली या तारखेला झाला. प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉन्ड यांचा 1934 साली या दिवशी जन्म झाला. अभिनेते, नाटककार आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा 1938 साली आजच्या दिवशी माथेरान इथं जन्म झाला. ययाती, तुघलक, हयवदन ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. 1998 साली ज्ञानपीठ हा भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान त्यांना मिळाला.
1: हिटलरच्या गुप्त पोलीस दलाचा प्रमुख फील्ड मार्शल हर्मन गोहरिंग याने एकदा असं म्हटलं होतं, संस्कृती हा शब्द कानावर पडता क्षणी मी ब्राउनिंग शोधू लागतो. ब्राउनिंग या शब्दाने त्याला इंग्रजी कवी रॉबर्ट ब्राउनिंग सुचवायचा नव्हता, तर ब्राउनिंग नावाचं एक रिव्हॉल्वर त्याला अभिप्रेत होतं. गोवरिंगने नेमकं ओळखलं होतं की समृद्ध आणि ओजस्वी सांस्कृतिक वातावरण जुलूमशाहीला मारक ठरेल, तिचा उपहास करेल. शत्रूच्या ताब्यातल्या अणुबॉम्बपेक्षा आपल्या समाजातल्या एखाद्या चित्रकाराच्या रेखाचित्रापासून आपल्याला जास्त धोका संभवतो, तो आपला जवळचा म्हणून खरा शत्रू असतो.
0: आजचा दिवस ज्यांचा स्मृती दिन आहे त्यापैकी काहींची नावं ही आहेत. आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवांजी टाटा यांचं 1904 साली या दिवशी निधन झालं. 1997 बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाटककार शंभू मित्रा. नाटककार, चित्रपट कथा लेखक, पत्रकार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचं निधन 2008 साली या दिवशी झालं. शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल यासारखी त्यांची नाटकं गाजली. सामना, सिंहासन, उंबरठा, अर्धसत्य या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथाही लिहिल्या.
2: आपल्या आयुष्याचा पहिला एक मूर्ख काळ असतो ना, आपण प्रेमात पडतो. प्रेमात पडतो, चार चौघांचे सल्ले घेऊन थोडेच प्रेमात पडतो. एका क्षणी काहीतरी होतं आणि आपल्याला काय त्याचा अभ्यास केलेला नसतो, आपण त्यात जातो. जे व्हायचं ते होतं असं मला वाटतं. लेखनात मी आलो आणि असा नाटकात आलो, मग पत्रकारितही तसाच आलो आणि पुढे सिनेमातही त्या पद्धतीनंच मी खेचला गेलो आणि मी केलं काय ते.
0: LTTE या श्रीलंकेतल्या अतिरेकी संघटनेचा नेता वेलू पिल्लई प्रभाकरन याचं 19 मे 2009 या दिवशी सुरक्षा दलाशी चकमकीत निधन झालं.
3: What appears to be the final chapter in one of the world's longest and most bitter civil wars. Late today, Sri Lankan special forces reportedly ambushed and killed the leader of the Tamil Tigers, Velupile Prabhakaran.
4: आजचे दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया कृषीवाणी या सदरात उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीची माहिती.
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. वातावरणातील तापमान हे 26 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यावर खाद्यसेवन घटून कोंबड्यांमध्ये उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान

0: व्यवस्थापनामध्ये अपेक्षित बदल करणं हे गरजेचं असतं. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधं पाण्यातून वापरणं आणि त्याचबरोबर पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं हेही आवश्यक असतं. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो. त्यांच्या वाढ आणि उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घाम ग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. त्याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकत नाही. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. पण उन्हाळ्यामध्ये तापमान यापेक्षा दुपटीने वाढत जातं आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की शारीरिक तापमान कमी करण्याकरता तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्या धापा टाकताना दिसतात. शरीरातील उष्णता त्या तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण करते. धापा टाकण्याची वारंवारता वाढली तर शरीरातील पाण्याचं नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस गेलं तर खाद्यसेवन घटून उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनामध्ये अपेक्षित बदल करणं गरजेचं असतं. व्यवस्थापनात योग्य ते बदल केले नाहीत आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेलं तर उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात तर चक्कर येऊन त्या खाली कोसळतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यूदरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात. कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनिया प्रमाण वाढतं. व्यवस्थापन करताना शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व पश्चिम करायला हवी. शेडची उंची किमान 13 ते 15 फूट असायला हवी आणि भिंतीलगतची उंची ही 8 फूट असायला हवी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरायला हवं. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असायला हवा जेणेकरून दुपारचं ऊन शेडमध्ये शिरकाव करणार नाही. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखं फवारलं जातं. ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होतं. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने एव्हॅपोरेटेड कुलिंग पद्धतीने थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून ती बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान आर्द्रता आणि वायुविजन संतुलित केलं जातं.
1: उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण याविषयीची माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. आता यानंतर ऐकूया अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच म्हणजे सकाळच्या 7:15 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते विजय भुयार. आणि त्यापाठोपाठ 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने

0: म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झोवलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमी कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळे आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना ऍग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता थोड्याच वेळा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: श्रोते हो, भारतीय उद्योगांचे जनक जमशेदजी टाटा यांचा आज स्मृतिदिन आहे. त्याचं औचित्य साधत आज त्यांचाच विचार ऐकूया. प्रामाणिक आणि पारदर्शक व्यावसायिक तत्व, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने दिलेलं लक्ष आणि अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्याची क्षमता, यामुळे यशाची मोठी संधी निर्माण होते. आजचा विचार आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत, मात्र या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
7: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
6: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
8: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
9: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
8: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
9: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
8: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. भारतीय उद्योगांचे जनक जमशेदजी टाटा यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने आज त्यांचाच विचार. प्रामाणिक आणि पारदर्शक व्यावसायिक तत्व, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने दिलेलं लक्ष आणि अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्याची क्षमता, यामुळे यशाची मोठी संधी निर्माण होते. हा होता आजचा विचार आणि आपण तो ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: आणि आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
10: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.
3: आणि या क्षणी आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
4: मैत्रिणींनो 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
5: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
4: मैत्रिणींनो याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
6: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
4: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडंसं सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या.

केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत

0: आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक तिपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार. 2024 मध्ये या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव ST महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ST महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात, समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका.
4: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष

0: म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून 12:00 आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला 12:00 आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 3 सेकंद झाले आहेत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला?
3: उन्हून
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है.
1: अरे रे रे.
2: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: आणि यानंतर काही क्षणातच म्हणजे 7:25 मिनिटांनी अस्मिता वाहिनीवरून ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
0: अच्छा.
1: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
0: अच्छा.
1: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
0: अच्छा.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
0: अच्छा.
1: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय करता आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे मनामध्ये

0: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअरफ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेला तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा. सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आणि चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन

बघायचं असते एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतात. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टिम काय करतात, एक एक जो व्हिक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये व्हिक्टिम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी

0: आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर,
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माग, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा,
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा,
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात जगभरात सर्वत्र. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम ऐकत रहा आणि त्यावरचे आपले अभिप्राय आम्हाला अवश्य कळवत रहा, ते आमच्यासाठी मोलाचे असतात.

0: देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
3: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
2: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी akshardhara.com.
4: 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे Ambitions Commerce Institute घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय, तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचू पाहते, तेव्हा अवश्य भेट द्या.
6: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर, आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रातकालीन प्रसारण। सकाळचे 7:45 वाजतात। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक पिस्तक।
3: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक पिस्तक। पुस्तक पिस्तक श्रोतेहो, पुस्तक पिस्तक या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन। मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनच्या एका पुस्तकाविषयी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया। श्रोतेहो नमस्कार। पुस्तक पिस्तक हा खास कार्यक्रम आज विशेष खास आहे। त्याचं कारण आकाशवाणी पुणे केंद्रावरून ज्यांची अप्रतिम गाणी ऐकत आपण वाढलो, अशा दोन महान कलाकारांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची ओळख आज आपण करून घेणार आहोत। पहिलं पुस्तक आहे लोकप्रिय आणि अभिजाततेचा मेळ असणारे संगीतकार आर डी बर्मन यांच्याविषयी। पुस्तकाचं नाव आर डी बर्मन सिने संगीतातील जिनियस पंचम, लेखक सुहास किर्लोस्कर। आणि दुसरं पुस्तक आहे गझल गंधर्व मदन मोहन, लेखक आहेत अंबरीश मिश्र। मंडळी, ही दोन्ही पुस्तकं राजहंस प्रकाशनाच्या साठवणीतील गाणी या मालिकेतली आहेत।

0: आर डी बर्मन सिने संगीतातील जीनियस पंचम या पुस्तकामध्ये लेखक सुहास किर्लोस्कर यांनी पंचमदांनी संगीत दिलेल्या जवळपास 2000 गाण्यांपैकी केवळ 25 गाणी निवडून त्यावर लेखन केलेले आहे. अशी मोजकी गाणी निवडणं हे मोठं आव्हान. त्यामुळे लेखकांनी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गीतं निवडताना गीतकार आणि गायक गायिका यांचं वैविध्य लक्षात घेऊन 8 कलाकार निवडलेले आहेत. अर्थात गुलजार पंचम, किशोर कुमार पंचम या खास मैत्रीतून जमून आलेली गाणी तर आहेतच. शिवाय आर डी बर्मन यांची जडणघडण, आर डी बर्मन नेमके कसे होते, त्यांचं संगीत काळाच्या पुढचं संगीत होतं असं म्हटलं जातं ते कशावरून, पाश्चात्य संगीताचा त्यांच्यावरचा प्रभाव खरा की रागदारी संगीतावरची त्यांची निष्ठा खरी, त्यांना पंचम हे नाव का दिलं गेलं, यासारख्या सामान्य सिने संगीताच्या रसिकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतात. शिवाय खास पंचमदांनी संगीत दिलेली 25 गाणी, त्या गाण्याचं रसग्रहण करणारे लेख या पुस्तकात वाचायला मिळतात. दुसरं पुस्तक आहे गझल गंधर्व मदन मोहन. मदन मोहन यांच्या 25 अप्रतिम गीतांचं रसग्रहण करणारं लेखक आहेत अंबरीश मिश्र. या पुस्तकाच्या मनोगतात लेखक अंबरीश मिश्र म्हणतात, मदनजी जाऊन 50 वर्ष झाली, आजही लोकांचं त्यांच्या गाण्यांवर एवढं प्रेम. हा नुसता नॉस्टॅल्जिया नाहीये, आजूबाजूचं भयाण भेसूर वास्तव पाहून दमलेल्या मनाला कधीही न पाहिलेल्या परंतु लोकस्मृती चिरेबंद झालेल्या एका वैभवशाली काळाची हुरहुर लागावी असं वाटतं. मदन मोहन यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिभेचा पैसही जाणून घेण्याचा फार उचित प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला मदन मोहन यांची कारकीर्द आणि एकूण त्या काळातला हिंदी सिनेमा यांच्याविषयी फार सुंदर लेख आहे. संन्यस्त पारिजात, अंबरीश मिश्र यांची भाषा आणि मदन मोहन यांचा अभिजात सांगीतिक काळ यामुळे हा लेख मदन मोहन यांचं मोठेपण तर समोर आणतोच, शिवाय मदन मोहन यांच्या प्रतिभेचं दर्शनही आपल्याला घडतं. पुस्तकातल्या पुढच्या भागात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या 25 निवडक गाण्यांवर अंबरीश मिश्र यांनी लेखन केलेलं आहे. हे लेखही बहारदार आहेत. या लेखात मदन मोहन यांच्या संगीताबरोबरच गीतकार गुलजार, साहिल लुधियानवी, कैफी आझमी, राजा मेहंदी अली खा, राजेंद्र कृष्ण यासारख्या गीतकारांच्या बरोबर मदन मोहन यांचं नातंही उलगडून दाखवतात. मदन मोहन यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र संजीव कोहली यांना लता मंगेशकर म्हणतात, काही माणसांचं प्राक्तन असं असतं की ते गेल्यावर त्यांची कुंडली सुरू होते. लेखक म्हणतात, मदन मोहन आणि लताच्या गझल म्हणजे प्राजक्ताचे टपोरे अश्रूच. पुस्तकातली अशी काही वाक्य वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. मंडळी ही दोन्ही पुस्तकं साठवणीतली गाणी या मालिकेत राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेली आहेत. संगीतकार मदन मोहन आणि संगीतकार आर डी बर्मन हे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार, त्यामुळे त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेताना ही पुस्तकं नक्की जवळ ठेवा, नक्की वाचा. आपल्या संगीतप्रेमी मित्रमंडळींनाही जरूर भेट द्या. धन्यवाद. श्रोतेहो, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. राजहंस प्रकाशनच्या या आणि अशा पुस्तकांच्या खरेदीसाठी जरूर भेट द्या www.rajahansaprakashan.com या वेबसाईटला, आणि राजहंस प्रकाशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही जरूर फॉलो करा. संपर्क करा rajahansaprakashan1@gmail.com या ईमेलवर आणि 837-88-36-836 या मोबाईल क्रमांकावरही. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तर. पुस्तक बिस्तर
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 4 सेकंद झालेत. ऐकूया भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांची भावरचना मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केली आहे. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
2: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.
4: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय, तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामती येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचवते, तेव्हा अवश्य भेट द्या.
5: आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली बालकवींची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात.

जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तुर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3,000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर

वू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त

0: केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1 पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवलीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आमचं प्रातकालीन प्रसारण आपण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

0: श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत आरती प्रभू यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे भावगीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतरचं भावगीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय. तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामतीत येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचू पाहते तेव्हा अवश्य भेट द्या.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मिलिंद इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली सौमित्र यांची रचना.

भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची भावरचना. संगीतकार अनिल अरुण आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: आशा भोसले यांनी गायलेली, शांताराम नांदगावकर यांची, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली भावरचना आपण ऐकलीत भावधारा या कार्यक्रमात. यानंतरची भावगीतं या विश्रांतीनंतर.
1: नमस्कार बारामतीकरांनो, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशी पुणे इथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल पुण्याची टीम ऍडमिशन साठी तुमच्या भेटीला बारामती येत आहे. दिनांक 19 मे रोजी AK स्पेशालिटी गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड बारामती इथं. वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. संपर्क 88 56 92 87 62. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी तुमच्या पर्यंत पोहोचवते तेव्हा अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, सकाळचे 8:53 आणि 44 सेकंद झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित केला जाणारा भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. यानंतरची भावगीत रचना आहे रजनीकांत राजाध्यक्ष यांनी केलेली, विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केली आहे, स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा, ऐकूया.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:38 झाली आहेत. आता ऐकूया आकाशवाणीच्या 90 च्या निमित्ताने विशेष रूपक संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज्य आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी हैं. एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
0: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप. पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
1: मुंबई केंद्रावरून त्याकाळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.

0: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश आडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
0: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपातकाळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईतसुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो, आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना, आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीनी अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
2: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
1: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती, मुंबईने

0: खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच, की मला आता खूप काळजी वाटते आहे, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत रहा आणि नक्की येईल, तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरं त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती, काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. RJ जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची, आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही,

0: आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
2: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
0: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलं आहे. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या काही कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz वरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत फोन इन लो भसावा. सादर करते संजय भुजबळ.
2: फोन इन लोभ असावा.
3: हॅलो.
4: हॅलो.
3: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
4: हा मी अस्मिता रानडे बोलते फलटणहून.
3: बोला.
4: हा आज 3-4 आठवडे मी सारखा प्रयत्न करते. आज फोन लागला. छान वाटलं खूप फोन लागल्यामुळे.
3: दोन दोन महिन्याची अट आपली आहेच आहे.
4: हो हो.
3: बोला.
4: काही नाही, सगळे कार्यक्रम चांगलेच असतात. सध्या मुख्य सांगायचं म्हणजे अमृतसरीचा गीता हा फार छान प्रोग्राम सुरू आहे तुमचा.
3: धन्यवाद.
4: आणि बाकी जे गौरीताई जे घेतात मुलाखती, एकंदरीत म्हणजे सगळ्यात मुलाखती खूप छान झाल्या या 3-4 महिन्यात.
3: सप्ताह.
4: हा सप्ताह विशेष चर्चा किंवा मग सात संवाद कुठल्याही.
3: होय.
4: त्यात मला वाटते 3-1 महिन्यापूर्वी त्यांनी एक घेतली होती मुलाखत देव डोह म्हणून.
3: हो.
4: म्हणजे जसं देवराई तसं देवडोह.
3: बरोबर.
4: तर तो फार वेगळा विषय होता आणि फार छान मुलाखत ती झाली. आणि त्याचबरोबर एक नदीष्ठ पुस्तकाच्या लेखकांची पण मुलाखत झाली 2 भागामध्ये.
3: बरोबर. मला वाटतं ती विद्यागौरींनी घेतलेली होती ना ती.
4: हो, ती विद्यागौरींनी घेतली होती. ती छान झाली. मध्ये कविता महाजनांची मुलाखत 2 भागात झाली. ती पण खूप सुंदर झाली. आणि नेहमीचे चांगले कार्यक्रम म्हणजे 101 उमासुदांच्या तुम्ही पण होता परवाच्या दिवशी.
3: होय. आतमधन प्रासंगिक एंट्री असते.
4: प्रासंगिक
3: बरोबर.
4: आणि रुपेरी मुकुटाचे मानकरी तो एक छान प्रोग्राम आहे.
3: प्रसाद कुलकर्णी सादर करतात.
4: प्रसाद कुलकर्णी सादर करतात. छान, त्यामुळे सगळे छान असतात प्रोग्राम. आणि आज फोन लागल्यामुळे फार बरं वाटलं. आणि

0: तुमच्यासारखे बाकीचे तुमचे इतर सहाय्यक निवेदक पण छान काम निवेदन करतात, नवीन आहेत, कधीतरी थोड्याफार चुका होतात, म्हणजे संगीतकार काही दयनवी आणि गीतकार संगीत चौधरी असं होऊन जातं,
1: बरोबर,
0: ठीक आहे, हळूहळू शिकतील तुमच्यासारखं छान बोलायला.
1: नक्कीच, चला मागच्याच कार्यक्रमात म्हणाल्याप्रमाणे हे प्रोत्साहन त्यांच्यासाठी पण गरजेचं असतं, खरं प्रत्येकासाठीच गरजेचं असतं, प्रोत्साहनातूनच आणखी एक उभारी येते सादरीकरणाला.
0: हो नक्कीच,
1: खूप खूप धन्यवाद अभिप्रायांसाठी आणि प्रोत्साहनासाठी. हॅलो
2: हॅलो,
1: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार, पतंजली पाटील बोलतो सर.
1: स्वागत.
2: खूप 2 वर्षांनी फोन लागलाय.
1: 2 वर्षांनी? बर बर,
2: हो
1: मोठं स्वागत, बोला.
2: काय नाही, मागे एकदा बोलणं झालं होतं आपलं की ते वृत्त निवेदिका आहेत ना, सुधा नारायणचा आवाज आम्हाला ऐकायचा होता, तुम्ही म्हणले कार्यक्रम एकदा ऍडजस्ट करू आपण.
1: नाही, तुम्हाला ऐकायचं होतं म्हणजे नाही लक्षात आलं म्हणजे?
2: नाही, आम्ही बालपणापासून बातम्या ऐकतो रेडिओ.
1: हो, ते आलं लक्षात. पण आता ऐकायचं,
2: नरवणेजींचा आवाज हा खूप चांगला होता.
1: प्रश्न
2: वारले आपण
1: तेच म्हणलं ना, त्यामध्ये काय रेकॉर्डिंग ऐकायचं तुम्हाला त्यांचं?
2: हो रेकॉर्डिंग, हो यस यस.
1: ओके ओके ओके.
2: आणि काय होतं सकाळीच्या तो काळ जो होता ते एकदम कंटिन्यू त्या बातम्या प्रसिद्ध आणि लौकिक असा होता. आता काय होतं रोज नवीन नवीन वृत्त निवेदक असतात, एकच वृत्त निवेदक असतं, बातम्यांची लोकप्रियता पण वाढते आणि श्रोत्यांना पण जरा छान वाटतं.
1: नक्कीच,
2: म्हणून एकच किमान एक आठवडा एक वृत्त निवेदक असावं असं विनंती आहे.
1: बर, तुमची सूचना नक्की पोहोचवतो.
2: वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम सकाळी चालू केलंय, ते एकदम छान उपक्रम चालू केलेला आहे.
1: धन्यवाद
2: त्याबद्दल. आकाशवाणी मनापासून आभार.
1: आपले आभार.
2: पूर्वी आम्ही बालपणी एका कॉलनीत राहिलो होतो, सकाळी सगळ्यांची रेडिओ सारखे लागायचे आणि ते आकाशवाणी पुणे ते एकदम कॉलनीमध्ये तो आवाज घुमायचा. तेव्हापासून लोक आणि तेव्हापासून लोक रेडिओची आजपर्यंत लोकप्रियता आणि आवडती कोण आहे आमची.
1: बरोबर, अगदी एको वाटावा सगळ्या रेडिओंचा मिळून.
2: सोशल मीडिया आलं तरी रेडिओ एक सुंदर माध्यम आहे.
1: अगदी बरोबर बोललात.
2: आणि त्यात पुणे आकाशवाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरच आहे.
1: बस
2: कुठे जरी गेलो, काल मी आता इंदोरला होलो तरी मी आकाशवाणीच्या बातम्या मोबाईलवर ऐकलं होतं.
1: म्हणून म्हटलं याचं कारण तुम्ही, आम्ही एक नंबरवर आहोत याचं कारण तुम्ही आहात.
2: आहेत आणि तुमचे पण लोक निवेदक, तुमचा आवाज इतका गोड असतो की श्रोत्यानं तो म्हणजे मनापासून धावतो, त्याच्यामुळे श्रोते पण मनापासून ऐकतात.
1: खूप खूप आभार. आवाज चांगला आणि कंटेंट चांगला
2: आहे.
1: संजय भुजबळ बोलतो, म्हणून तुम्हाला सांगत होतो.
2: हा,
1: त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल.
2: ओके,
1: सुधा नरवणेसोबत हरकत नाही. पण
2: ओके,
1: धन्यवाद आजच्या कॉलसाठी. हॅलो.
3: हा नमस्कार सर.
1: नमस्कार, फोन इन लोभासभा कार्यक्रमात स्वागत आहे. मागच्या आठवड्यात झाला का कॉल का आपली? आवडला झाला शिंदे. बोला बोला.
3: बघा सर, मला एक फार विशेष वाटतं बरं का, म्हणजे प्रत्येक आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक आकाशवाणी आपला कार्यक्रम 4 दिवसात घेतात, पण 2 आकाशवाणीचे नावच येत नाही सर, काय भानगड काय माहित. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि नगर आकाशवाणी, तर या म्हणजे परिसर आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभाग करीतच आहे त्या.
1: नाही नाही, 6 फक्त केंद्र आहेत. 6 केंद्राचे कार्यक्रम परिसरचे आणि आरोग्याचे मुंबई केंद्रावरून जातात आणि सगळ्या महाराष्ट्रात रिले करतो. सगळ्या स्टेशनचे नाही आहेत, महिनाभर त्यांना वाटून दिलेले आहेत. 6-6 कार्यक्रम त्यांचे जातात.
3: आणि आपले कार्यक्रम फार सुंदर प्रतिम बरं का, सर्व कार्यक्रम खूप छान असतात.
1: बरोबर आहे, 4 ते 6 स्टेशनचा फक्त यात समावेश आहे.
3: आणि शनिवार सकाळचा आलो डॉक्टर कार्यक्रम फार सुंदर झाला बरं का सर.
1: धन्यवाद.
3: हो, आणि सर्व कार्यक्रम फार सुंदर आहे आपले पुणे आकाशवाणीचे.
1: खूप खूप आभार कॉलसाठी, धन्यवाद.
3: आणि सर, सर्व नवीन जेवढे निवेदक आले का त्यांचं पण आपल्या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर असं स्वागत बरं का.
1: वाटत नाही, त्यांच्या परीनं, त्यांच्या विचार प्रणालीनं, त्यांचं बघा, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो, त्यानुसार त्यांची विचार प्रणाली ठरते, त्यांचं सादरीकरण ठरतं, त्यांचा कंटेंट ठरतो, काय बोलायचं. तो विषय जरी एक असला तरी कंगोरे वेगवेगळे असतात, म्हणून जितके नवीन सादरकर्ते येतील तुम्हाला तो विषय आणखी चांगला आणखी चांगला आणखी चांगला ऐकायला मिळणार.
3: म्हणजे नवीन आपले म्हणजे निवेदकांचे आवाज आम्हाला श्रोत्यांना ऐकायला भेटतात बघा सर.
1: प्रश्नच नाही, 70 लोकांचं हे पॅनल आहे, वेगवेगळे 70 लोकांना तुम्ही ऐकत असता. खूप खूप आभार आजच्या कॉलसाठी. हॅलो.
4: हॅलो नमस्कार सर.
1: नमस्कार, फोन इन लोकसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: धन्यवाद.

0: सर कसे आहात तुम्ही सगळे?
1: अगदी मजेत, काय तुमच्याशी बोलायला मिळतं यापेक्षा आणखी मजा काय असणार आहे?
0: ओके, मी पुण्यातून नितीन चांदेकर बोलतो.
1: बोला.
0: 101 उमा सदन
1: हा
0: हा चांगलाच आहे प्रोग्राम, फक्त लिखाण थोडस उथळ व्हायला लागलंय.
1: बर.
0: आणखीन थोडस खोलवर जाता येऊ शकेल, थोडस खोलीवर लिहिलं तर बरं होईल, आणखीन चांगलं होईल. विशेषतः दुर्गाजींचा कार्यक्रम एपिसोड ऐकला, दुर्गाजींचा तापटपणा झालेला बघून शेवटी त्यांना आकाशवाणी ऐकायचा सल्ला जर दिला असता तर तो कदाचित एक चांगल्या प्रकारे मेसेज गेला असता असं मला वाटतंय. मला वाटतं 2 आठवडे झाले असावे.
1: हो, दुर्गाजीचं कॅरेक्टर होतं त्याविषयी म्हटलं.
0: विषय वयस्कर लोकांचं जे काय आत्ताचे त्यापैकी एक विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण आजींचा इतका तापट स्वभाव जर आकाशवाणी ऐकत असत्या तर इतका तापट झाला नसता असं मला वाटतंय. ते सुचवायचं होतं. आणि
1: आत्ताच तुमच्या आधी म्हणाल तसं एखाद्या विषयात

0: आता दुर्गाजींचा कार्यक्रम एपिसोड ऐकला, दुर्गाजींचा तापटपणा झालेला बघून शेवटी त्यांना आकाशवाणी ऐकायचा सल्ला जर दिला असता तर तो कदाचित एक चांगल्या प्रकारे मेसेज गेला असता असं मला वाटतंय. मला वाटतं 2 आठवडे झाले असावे
1: दुर्गाजीचं कॅरेक्टर होतं त्याविषयी म्हटलं.
0: विषय वयस्कर लोकांचे जे काय आत्ताचे त्यापैकी एक विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला पण अजिंचा इतका तापट स्वभाव जर आकाशवाणी ऐकत असत्या तर इतका तापट झाला नसता असं मला वाटतंय.
1: आणि आताच तुमच्या आधी म्हणाल होत तसं एखाद्या विषयाकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, एक वेगळा अँगल त्याला मिळू शकतो. हा नक्की तुमचा अँगलही चांगलाच आहे. पण दुसरं एक लक्षात घ्या की ही कौटुंबिक श्रुतिका आहे, जिथं खोली तुम्ही म्हणालात लिखाणाची खोली वगैरे, हे कौटुंबिक वातावरण जास्तीत जास्त आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतो. हे कॅरेक्टर सगळे एका घरातले आहेत, एका जवळच्या नात्यातले आहेत. ते जर घरात बसल्यावर जसं बोलतील साधारण तसा टोन तो आपला असतो. विषय जरी मोठमोठे असले तरी त्यांचं बोलण्याचं एकमेकांचं नातं लक्षात घेऊन ते लिखाण केलेलं असतं. तिथं खूप खोली अपेक्षित आहे असं मला वाटत नाही.
0: हरकत
1: लिखाणाची
0: कसं आहे की आता एक संध्याकाळची गोष्ट मध्ये श्रीम मातेचे
1: एक्झॅक्ट संध्याकाळची गोष्ट मध्ये तुम्हाला जेवढं खोल जात येईल तेवढं जायचंच आहे. पण 101 उमा सदन हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, कौटुंबिक श्रुतिक आहे, कुटुंबातले संवाद तिथे असतात.
0: हरकत नाही, एक सुचवायचं वाटलं म्हणून फोन करून त्रास दिला.
1: बरोबर, नाही म्हणालो ना प्रत्येकाचा एक वेगळा आपला आपला दृष्टिकोन असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. खूप खूप आभार पण या दृष्टिकोनासाठी पण.
0: हो हो, धन्यवाद
1: धन्यवाद
0: धन्यवाद. आणि तुमच्या नाम दोषींना शुभेच्छा सांगा.
1: नक्की सांगा,
0: असं चालू ठेवावं.
1: नक्की सांगणार.
0: बाय.
1: हॅलो,
2: नमस्कार.
1: नमस्कार, फोन इन लोभासह कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार पुणे.
1: नमस्कार मुंबई, बोला.
2: बोला, काय म्हणताय?
1: मस्त, छान चाललंय अगदी. उकाडाही एन्जॉय करतोय.
2: अरे तुम्ही आलात म्हणजे हा पाय बाहेर येईल.
1: दोन्हीकडेही लागू होत ते. बोला, फक्त बोरीवलकर बाहेर फक्त पिरियॉडिकली येते, नियमितपणे येते, ब्रेक घेऊन घेऊन येते. हो की नाही?
2: कार्यक्रमाच्यासाठी फोन केला की रात्री आपल्याकडे 9:45 पूर्वी चित्रपट सगळी लागत होतो एक भारतीवर.
1: हो,
2: ते बंद केले का?
1: हो, सध्या बंद आहे.
2: बंद आहे.
1: हो हो, हे तुम्हाला माहिती आहे, ही वेळ मुंबईची वेळ आहे, मुंबई विविध भारतीची. काही काळापुरती आपण ती घेतली होती, काही प्रायोजित कार्यक्रम तिथे आले होते.
2: बाकी इतर कार्यक्रम फार चांगले.
1: धन्यवाद.
2: मंगळवारी नंबर स्टेशन
1: बरोबर
2: फार आवडतो. नंबर
1: प्रश्नच नाही.
2: आलाप कार्यक्रम असतो, आपला आलाप कार्यक्रम असतो ना.
1: बरोबर,
2: आम्हाला पर्वणी आहे आलाप.
1: अगदी बरोबर आहे, ही खूप मोठी पर्वणी आणि या पर्वणीची परंपरा आहे आकाशवाणीची. आलाप असेल, नभोनाट्य असेल, यासाठी आकाशवाणी ओळखलं जात.
2: आणि नक्की आणि नुकतीच आकाशवाणी 9 वर्ष पूर्ण केली.
1: होत आहेत.
2: तर तुम्हाला सगळ्या निवेदकांना खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. एक श्रोता म्हणून तुम्हीही 90 वर्षांचं नातं आकाशवाणीशी जोडलेलं आहे.
2: नक्की आणि असं जोडलं जाणार.
1: खूप खूप आभार कॉलसाठी.
2: धन्यवाद.
1: हॅलो.
3: हा नमस्कार.
1: नमस्कार, फोन इन लोभासह कार्यक्रमात
3: औदुंबर बनकर आपणास बोलत आहे.
1: स्वागत आहे बनकरजी.
3: आपले सगळेच कार्यक्रम छान असतात.
1: धन्यवाद.
3: गीतगंधा आज बुधवार आणि गुरुवार विविध भारतीवरती आणि मंगळवार आणि बुधवार पुणे केंद्रावरती सक्षमित होत आहे, त्यामुळे खूप आवडतो.
1: आम्ही कार्यक्रम म्हणताय का तुम्ही? विशेष गीतगंगा गुरुवार शुक्रवार
3: आम्ही 11:30
1: बरोबर
3: तो कार्यक्रम छान असतो.
1: धन्यवाद. सध्या प्रवीण दरडे आणि सुनील दरडे आहेत.
3: संध्याकाळची गोष्ट जो आहे
1: हो
3: तो सुद्धा मला खूप आवडतो. एक खंत व्यक्त करायची आहे.
1: बरं,
3: पुन्हा तोच प्रश्न उभा राहिलेला आहे.
1: बरं,
3: की 4 ते 5 वाजेपर्यंत आपले भारतीचे कार्यक्रम असतात.
1: हो,
3: म्हणजे असे 3 ते 5 असतात, परंतु 4 ते 5 म्हणजे उल्लेख मुद्दा मी यासाठी करतो. 4 ते 5 आणि संध्याकाळी 9 वाजेपासून म्हणजे 9 ते 11 वाजेपर्यंत जो जे कार्यक्रम असतात त्यामध्ये आपल्याला सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपासून संध्याकाळी 6:45 रात्री 11 ते 11:30 आपला वेळ असतो. बरोबर, आपले कार्यक्रम सक्षमित करायला. तर बाहेरचं जे कार्यक्रम असतं पंचरंगीचे, ते कार्यक्रम सुरू असताना आपल्या जाहिराती किंवा अन्य कार्यक्रमाची ऍड टाकून रसभंग होतो हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे सर.
1: बरोबर, आपण आपले फक्त कार्यक्रम देतो आणि आपल्या कार्यक्रमासाठी जे जाहिराती असते आपण त्या स्वीकारतो, पण जे मुंबईचे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आमची जाहिरात द्या हे आपण

0: ठरवत नाही तर जाहिरातदार ठरवतात, बरोबर की
1: बरोबर.
0: नाही? की मुंबईचे कार्यक्रम कोण कोण ऐकतं, कुठल्या भागात ते ऐकले जातात जास्त, कुठल्या वेळेत आहेत म्हणून ऐकले जातात, हे सगळं गृहीत धरून जाहिरातदार तिथे जाहिराती द्यायला सांगतात.
1: आपल्याकडून
0: आपण नाही हो, पण आपण ठरवत नाही ना की इथं द्या म्हणून. आणि जाहिरातदाराला तुम्ही नाही म्हणू शकत नाही की आम्ही इथे देणार नाही म्हणून. त्यांच्या पसंतीनं त्यांच्या कार्यक्रमात ते जाहिराती लावतात, त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. बरोबर, हे आपण ठरवत नाही या कार्यक्रमात जाहिराती द्या आणि यात देऊ नका असं आपण ठरवत नाही, जाहिरातदार ठरवतात.
1: त्यापासून सर, पण मला म्हणायचं सर, आपल्या आकाशवाणी यावर नियंत्रण ठेवू शकते ना सर?
0: नाही ना, असं कसं ठेवतं तुम्ही? एकीकडे जाहिरात घेता आणि दुसरीकडे नाही म्हणता, असं कसं करता येईल?
1: बरं बरं बरं. पण थोडस त्या कार्यक्रमाचं फक्त ठेवा, बाकी आपल्या आपल्या कार्यक्रमामध्ये असू द्या, काय प्रॉब्लेम नाही.
0: बरोबर,
1: परंतु
0: फक्त लक्षात घ्या जिथे, बरोबर, जिथं लिसनिंग आहे, महिलांचा कार्यक्रम आहे तो, मुंबईचा कार्यक्रम आहे, तर त्या जाहिरातदाराला माहीत असतं की मुंबईचा महिलांचा कार्यक्रम कोण कोण ऐकतं, कुठल्या भागात जास्त ऐकला जातो, कोण जास्त ऐकतं, मग त्यांच्यासाठी जाहिरात आपण तिथे द्यायची. ते हा विचार करणार नाहीत की हा मुंबईहून येतो का पुण्यावरून येतो, तो कुणासाठी आहे, त्याचा विषय काय आहे, त्याचं लिसनिंग किती आहे.
1: जरी समजा जे बरोबर असलं, आपण असं समजू शकतो की मुंबई आकाशवाणीकडून समजा जाहिरात आली असेल.
0: नाही नाही, आपण इथं सुद्धा घेतो. आपण जर तुमचा हा समज असेल की या सगळ्या मुंबईहून जाहिरात आलेल्या आहेत, तसंही काही नाही. आपण पुण्यात मुंबईच्या कार्यक्रमांसाठी सुद्धा जाहिराती घेतो.
1: बरं,
0: हे त्यांनी ठरवायचं फक्त की मुंबईच्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवायची का पुण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवायची.
1: बरं,
0: जाहिरातदार
1: बऱ्याच शेतांनी असं म्हणणं आहे की आकाशवाणीला म्हणजे एक हे भेटतं, म्हणजे पैसा वगैरे मिळतो किंवा काहीतरी.
0: बरोबर,
1: ज्यामुळे ते आकाशवाणी त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत.
0: नाही ठेवा. तुमचं आणखी एक गोष्ट जर लक्षात आली असेल तर मुंबईचे कार्यक्रम नेहमी दोन्ही वेळा, ओपनिंग आणि क्लोजिंगला आणि मध्ये पण तीन वेळा, अगला कार्यक्रम थोडी देर में अशा अनाउन्समेंट येऊन फिलर वाजतो.
1: बरोबर,
0: अनेक कार्यक्रमामध्ये असं गृहित धरा की तिथं जाहिराती नाही म्हणून तो फिलर वाजतोय, म्हणजे वाद्यसंगीत वाजतंय.
1: गाण्यामध्ये पण वाजतात
0: ते, जाहिराती त्याच्या पुढे गेलं तर मग गाण्यांच्या मध्ये वाजत. ठीक आहे,
1: चालेल, ठीक आहे. असं पण सूचना कळवा त्यांना,
0: अगदी
1: जेणेकरून कसं होईल की, कारण आता असं व्हायला लागलं की काही दिवस काही वर्षाने असं होईल की सगळेच कार्यक्रम जाहिरातीचे.
0: शक्य आहे, शक्य आहे, अगदी.
1: हा, त्यामुळे म्हणतो बाकी काय नाही, त्याचं महत्व राहणार नाही.
0: पण त्यासाठीच कार्यक्रम आहेत, कार्यक्रम आहेत म्हणून जाहिराती आहेत आणि लोक ऐकतात म्हणून लोक जाहिराती देतात.
1: चला, काय हरकत नाही.
0: धन्यवाद. हॅलो
2: हॅलो,
0: फोन इन लोबासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हो, धन्यवाद सर, थँक्यू. माझा आज फोन लागल्याबद्दल, लय दिवस झाले मी फोन लावतोय, आज लागला त्याबद्दल.
0: तुमचे प्रयत्न त्यामागे असतात.
2: मी दापोलीवरून राहुल डॅनियल गावारे बोलतोय सर.
0: बोला.
2: आई वडील लहानपणापासून आम्हाला रेडिओ घरामध्ये चालू, दिवस रात्र आमचं म्हणजे पूर्ण आम्हाला रेडिओ ऐकून ऐकून आमचे पूर्ण आनंद मिळतो सर.
0: वा, हे कोण सांगतंय मागे आनंद होतोय, कोण सांगतंय? आई आहेत का?
2: आई आई आई संग बोलत.
3: नमस्कार सर.
0: म्हणून म्हटलं आता थेट तुमच्याशीच बोलावं, तुमचे मुद्दे त्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा.
3: मी 75 सालापासून ऐकते सर.
0: खूप छान, एक 50 वर्षांचं हे लिसनिंग आहे, खूप मोठा एक स्पॅन आहे, खूप मोठा काळ आहे.
3: हो,
0: काय
3: छान छान प्रोग्राम आहे आत्ताचे पण तुमचे.
0: धन्यवाद. कुठले कुठले केंद्र ऐकता?
3: छाया गीत.
0: अच्छा, विविध भारती.
3: बेला के फूल, हवा मेल.
0: बर, फक्त विविध भारती ऐकता?
3: संध्याकाळची गोष्ट.
0: ओके
3: सर, खूप कार्यक्रम छान छान केलेत तुम्ही.
0: धन्यवाद, धन्यवाद.
3: जुने मुलं कसं गेले, कसं कुठं काय काय केलं, ते पुस्तक लिहिलेलं छान आहे, एकदम संवाद छान आहेत.
2: सर मला तर पूर्ण म्हणजे टोटल सकाळपासून मी रेडिओ चालू करतो, जसं 5 वाजल्यापासून सर्वच.
0: नक्कीच, आम्ही नेहमी
2: म्हणतो मी रेडिओ चालू, आता पण फोन लावायसाठी मी बंद केला, म्हणलं सरांचा फोन लागतो का नाही.
0: व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आम्ही नेहमी म्हणतो रेडिओ हा एक संस्कार आहे आणि तुमच्या आईनी तो.
2: सर आमच्या आई वडिलांनी ना लहानपणापासून आम्हाला म्हणजे रेडिओमुळे, म्हणजे आता तुम्हाला सांगतो काय, लहानपणी आम्हाला हवा मेल लागायचं ना, तेव्हा आम्ही सर्व जेवण करायला बसायचो.
0: बरोबर,
2: दिला के गीतमाला वगैरे.
0: बरोबर, बघा जेवताना रेडिओ ऐकणं हे एक वेगळं पोषण आहे. तुम्ही अन्नातून जर शरीराचं पोषण करत असाल तर रेडिओनं तुमचं मनाचं पोषण होतं.
2: हो सर, आता इंटरनेट पेक्षा तर रेडिओने तर भरपूर काही शिकवलंय सर.
0: वा वा वा,
2: टाइमच सगळ्या गोष्टी.
0: सदा रेडिओनं रूप बदललं आहे पण भाव कधीच बदललेला नाहीये, उद्देश कधीच बदललेला नाहीये आणि हा बंध अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तसंच तुमच्याही बाजूने होतोय, होत असू देत, राहू देत असाच बंध. हा खूप खूप आभार तुमच्या कॉलसाठी. हॅलो
4: हॅलो,
0: फोन इन लोभासावा कार्यक्रमात.

0: स्वागत.
1: आपण कोण सर?
0: संजय भुजबळ. आपण?
1: केशव मानमोठे बोलतो सर.
0: बोला.
1: क्रांतीनगर परभणी येथून बोलतो.
0: स्वागत आहे.
1: 5 ते 6 महिन्याच्या नंतर फोन लागलाय सर.
0: मी विचारणारच होतो.
1: कसं आहे, लोभ असाच राहावा म्हणून फोन केला.
0: काळाच्या ओघात तो कुठे मागे जाऊ नये. हा, खरं आहे. रिन्युअल म्हणून आपण.
1: हा, आणि त्याच्यातले आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान आहेत सर.
0: खूप खूप आभार. कुठले
1: उल्लेखनीय कार्यक्रम असे ऐकायला भेटतात त्याच्यामध्ये. आपली आवड आहे, आपकी पसंद आहे,
0: बरोबर.
1: कोण इन लोबा असावाय, आणि इतर बाल कार्यक्रम सुद्धा खूप छान असतात.
0: बरोबर. हे कार्यक्रम तर नेहमीचे आपले आहेच आहेत, पण तुम्ही मागच्या 6 महिन्यात बोललं नाहीत म्हणताय. मागच्या 6 महिन्यात अनेक नवे कार्यक्रमही सुरू झालेत. नवीन वेळा आपल्याला मिळाल्या, अधिकच्या वेळा मिळाल्या.
1: सर्व सांभाळूनच कार्यक्रम सुद्धा ऐकावं लागतात सर.
0: नक्कीच नक्कीच.
1: बाकीच्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत,
0: प्रश्नच नाही. पण तरीही एक रेडिओ अशी गोष्ट आहे, तुमच्या जबाबदारीत कुठेही अडथळा आणत नाही, व्यत्यय आणत नाही.
1: हा सर, बरोबर आहे. आणि कसं आहे, गेली 40 वर्ष झाले कार्यक्रम ऐकतोय सर आपला आकाशवाणी पुणे केंद्र. आकाशवाणीनं खूप असे चांगले संस्कार आमच्या मनावरती केलेले आहेत.
0: अगदी बरोबर. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांवर जे संस्कार होतात ते लोभासावामधून होतात, तुमच्या प्रतिक्रियांमधून होतात, अभिप्रायांमधून होतात.
1: शिक्षकांनी सुद्धा अतिशय छान प्रकारे संस्कार आमच्यावर केलेले आहेत सर.
0: खूप छान. अनेक कार्यक्रम ऐकवण्याची प्रथा आहे शाळांमधून.
1: हो सर.
0: खूप खूप आभार.
1: ओके सर, धन्यवाद.
0: हॅलो.
2: हॅलो, आकाशवाणी.
0: आकाशवाणी, फोन इन लोभासावा कार्यक्रम.
2: लोभासावा सर, मी खूप दिवसांनी फोन केला, 2 महिने होऊन गेले.
0: बरं वाटतं कोणी असं 2 महिन्याची जर
2: सूचना करायची तुम्हाला.
0: स्वागत आहे तिचं.
2: मी मनापासून सांगते, आपण जे वंदे मातरम लावतो सकाळी ते तुम्ही बदललं, आम्हाला फार नाराज झालो आम्ही.
0: नाही, आपण आता बदलून पूर्ण देतो आहोत, त्यासाठी बदल केला आहे. बदल हे अधिक पुढे जाण्यासाठी, काहीतरी अधिकच देण्यासाठी असतात.
2: हो, ते सगळं बरोबर आहे सर, पण जुनं ऐकायला खूपच छान वाटतं. आणि जुनं वंदे मातरम शाळेत असल्यापासून, 7 वर्षापासून ते मनात,
0: एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते. थोडासा सुरुवातीला त्रास होतो, पण त्यातनं जे अधिक मिळतंय
2: चेन्नई पडतो.
0: साहजिक आहे, समजू शकतो मी.
2: मग लावाल का तुम्ही?
0: नाही, असं तर आता दोन्ही लावणं कसं शक्य आहे.
2: काय हो सर, आम्हाला नाराज केलं तुम्ही. आहे ते पण चांगले आहे, गायक पण चांगले आहेत, फार वाईट वाटलं.
0: पण हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय आहे.
2: बरोबर आहे, पण नाराज झालो आम्ही.
0: मी समजू शकतो, म्हणालो एक सवय असते आपल्याला, ती अगदीच एकदम बंद झाली तर नाही आपल्याला.
2: ऐकल्यावर आपण जसं काही शाळेतच उभे आहोत.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आकाशवाणीचे संकेत धून असेल, वंदे मातरम असेल, याच्या आपल्याला वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत.
2: बाकी काय,
0: बाकी तुम्ही सांगा कुठले कुठले ऐकले कार्यक्रम, काय त्याचा अभिप्राय बाकीचे.
2: सगळेच कार्यक्रम ऐकतो, विविध भारतीचे, आपले पुणे केंद्राचे तर ऐकतो सकाळी 6 वाजल्यापासून. विशेष म्हणजे आमच्या पोठ्या पुराण होतात की नाही देवळामध्ये, तर त्याच्यानंतर सुद्धा आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं की ते म्हणतो, म्हणजे म्हणतोच.
0: बरोबर, आता पूर्ण म्हणायला लागा आता रेडिओच्या या पठडीतनं पूर्ण वंदे मातरम तुम्हाला म्हणता येईल तिथे. हा झाला की नाही चांगला बदल तिथला.
2: बरं,
0: चालेल. खूप आभार. मी संजय भुजबळ.
2: ओके,
0: धन्यवाद.
2: साधना उनपुले, गोडेगाव.
0: धन्यवाद. हॅलो.
3: नमस्कार.
0: नमस्कार, फोन इन लोकसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: साहेबराव पाटील, शिराळा तालुका बोलत आहे.
0: किती दिवस झाले लोभासाला फोन करून?
3: 2 महिने झाले सर.
0: नाही, चेक करून लावतो, बोला.
3: हा सर, पुणे केंद्राचे कार्यक्रम फारच छान चालू आहे बघा.
0: नेमके कुठले कुठले ऐकले कार्यक्रम?
3: कार्यक्रम मी गाता रे मेरा दिल आणि हिंदी चित्रपट संगीत असतात ते ऐकतो. तसं जे पुणे केंद्राचे कार्यक्रम रात्री आम्ही ऐकू शकत नव्हतो ना, तर आपल्याला 20 भारतीवर दुपारा 12 वाजेला कार्यक्रम ठेवला, त्याच्याबद्दल मला फारच आनंद.
0: धन्यवाद, तुमच्या मागणीमुळे हे सगळं होतं.
3: हो सर, हे आमची मागणी पूर्ण झाली, म्हणजे आमचं पोट भरल्यासारखं होतं आमचं.
0: वा वा वा, दुपारी 12 ते 3 असं 3 तासाचा वेळ आपण तिथे काढलाय.
3: पुणे केंद्राला भेट द्यायची आवश्यकता असं वाटतंय, पुणे केंद्राला जाऊन भेटावं एकदा कुठेतरी.
0: हो, भेटता येईल ना, काय केंद्र तुमचं पूर्व परवानगीनं तुम्हाला नक्की भेटता येईल. चला, खूप खूप आभार तुमच्या एकूण सगळ्या अभिप्रायांसाठी.
3: धन्यवाद.
4: हॅलो.
0: हॅलो, फोन इन लोभासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: हा नमस्कार सर.
0: नमस्कार.
4: भगवान देंडे बोलतोय.
0: स्वागत आहे, शेवटचा कॉल आजचा.
4: बऱ्याच दिवसानंतर आहे बरं का?
0: हो
4: हो. मी मला वाटतं गेल्या 1 महिन्यापूर्वी तुम्हीच मला भेटला होता एका कार्यक्रमात, पण तो कार्यक्रम जो

0: वेगळा होता. बरोबर, अरे आठवलं मला गाण्यांचे
1: कार्यक्रमात नक्कीच 2-3 महिने होऊन गेले असतील.
0: स्वागत स्वागत बोला.
1: त्यावेळी माझं पहिलं वाक्य होतं, लोभ असावा पण मोह नसावा.
0: लोभात नसावा.
1: आज माझं पहिलं वाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय.
0: वा वा वा,
1: ज्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत.
0: नक्कीच.
1: आता मला वयाच्या 76 वर्षात आहे मी.
0: बरोबर साहेब, वेळ संपत आली, पटापट बोला.
1: आता या वर्तमान काळात मला आवडणारे कार्यक्रम म्हणजे एक संध्याकाळची गोष्ट,
0: बरोबर 5 वाजता,
1: दुसरी कॅमेऱ्याच्या लेन्स मधून,
0: बरोबर 6:15 आणि सकाळी पण.
1: हा कार्यक्रम असतो 10 मिनिटाचा,
0: हो,
1: पण तो उद्बोधक असतो.
0: नक्कीच.
1: म्हणजे असे बरेचसे कार्यक्रम मला आवडतात. नाही अशातला मी सगळ्या वनिता मंडळापासून, कारण कार्यक्रम हाच माझा खरा सोबती आहे माझ्या आयुष्यात, मी बऱ्याचदा सांगितले.
0: होय.
1: आणि श्रोत्यांविषयी तर मला नक्कीच बोलावं असं वाटतं, श्रोते इतके खोटं का बोलतात हे मला कळत नाही. मागच्या वेळेला तुम्ही एका श्रोत्यावर प्रखरपणे जो काय वार केला होता तो मी ऐकला, मला आवडला तो मनापासून. जर तुम्ही फोन केला असेल तर का खोटं का बोलता.
0: बरोबर. आणि ते तुमच्यासाठी, आम्हाला काय कुठलेही अर्धा तास कुणाचंही काल ऐकवायचं, पण जास्तीत जास्त लोकांना त्यात समावेश मिळावा म्हणून आमची ही विनंती असते, बाकी काही.
1: बरोबर आहे ना.
0: पण नव्या श्रोत्यांनाही आमची नेहमी विनंती असते की असं म्हणून प्रयत्न सोडू नका, कारण लागतो कॉल तर प्रयत्नानेच, ऑटोमॅटिक कुठलाही कॉल लागत नाही. हे लोक पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात ते करू नये, हीच आमची विनंती असते.
1: मी सांगतो ना, एक संजय भुजबळ म्हणजे तुम्ही आणि दुसरे कैलास शिंदे,
0: हा
1: प्रसाद कुलकर्णी,
0: हा
1: हे तिघही निवेदक बरोबर श्रोत्यांच्या लक्षात आहेत.
0: अगदी तेच.
1: किंबहुना श्रोते तुमच्या लक्षात आहेत.
0: बरोबर. अगदी.
1: तुम्हाला माहिती असतं की या श्रोत्यांनी गेल्या आठवड्यात फोन केला होता.
0: अगदी.
1: पण श्रोत्यांनी स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा असं भागू नाही, समजून घ्यावं, सगळ्यांना समजून घ्यावं.
0: खूप चांगला मुद्दा.
1: आपली आकाशवाणी तर बीड वाक्य जर ते असेल ना, तर ही आकाशवाणी सगळ्यांच्या वाट्याला यावी असं माझं प्रामाणिक मत.
0: आणि ते सगळ्यांचं कर्तव्य, केवळ आकाशवाणीचं नाही किंवा सादरकर्त्याचं नाही. खूप चांगल्या मुद्द्याला दंडेजी तुम्ही हात घातला आणि खूप खूप आभार तुम्ही हे कान टोचल्यावर. धन्यवाद दंडेजी आजच्या कॉलसाठी.
1: आणि या ठिकाणी थांबतो.
2: तर हे होते गेल्या शनिवारी सकाळी 11 ते 11:30 ध्वनिमुद्रित कॉल्स. आता एक पत्र माझ्या हातात आहे, प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेतील मन्नाडे यांच्यावर आधारित कार्यक्रमाविषयी. त्यांना 19 एप्रिलला प्रसारित झालेला हा कार्यक्रम खूप आवडला असं उत्तम काकडे यांनी लोणंद येथून कळवलंय. काकडे यांनी स्वतःही मन्नाडे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत हे पत्र लिहिलंय. त्यात एका मराठी गाण्याविषयीही त्यांनी लिहिलंय, शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं घनघन माला, संगीत वसंत पवार, वरदक्षिणा या चित्रपटातलं हे गीत. अशा महान गायक मन्नाडे यांच्यावर कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे आणि सादरकर्त्याचे अर्थात प्रसाद कुलकर्णी यांचे आभार मानले. आता या आठवड्यातले काही ईमेल्स आहेत. प्रदीप ओक यांनी इंग्रजीतून एक मेल पाठवली आहे आणि त्यात म्हटलंय की ते आपले विविध भारतीचे संध्याकाळचे सगळे कार्यक्रम ऐकतात, गीतेवर आधारित कार्यक्रम असाच सुरू ठेवावा असंही त्यांनी म्हटलंय. याच कार्यक्रमाविषयी आणखी एक मेल आहे, यात म्हटलंय की आकाशवाणीनं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, घरोघरी करोघरी गीता जाऊ देत हा गीता मंडळाचा मानस अभिनंदनीय आहे. अनेय वैधी यांनी म्हटलंय की अमृतसरिता गीता अक्षय तृतीयेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम बोधप्रद आणि अभ्यासनीय विवेचन यामुळे खूपच श्रवणीय झाला आहे. त्याआधी प्रीतीताई गंगाखेडकर यांचे श्लोक सुस्पष्ट स्वरातील, दातार सर, माधवीताई कोंडवेकर सर या सगळ्यांचं लेखन सुरेख, विचार प्रवृत्त करणारं असं आहे. विशेष म्हणजे प्रसाद कुलकर्णी यांच्या आवाजात विवेचन अधिक रसाळ होतंय. गीतार्थ कितीही वेळा ऐकला तरी प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ कळतात असंही त्या म्हणतात. तर राहुल दत्तात्रय पाचरणे म्हणतायत की आकाशवाणी पुणे केंद्रावरून गुरुवारी दिनांक 14 मे रोजी सकाळी 9:30 साध संवाद या कार्यक्रमात अनिकेत जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडली. पर्यावरण विषयक अतिशय छान माहिती मुलाखतीतून आम्हाला मिळाली. त्यानंतरची मेल आहे एक कलाकार या कार्यक्रमाविषयीची, माधुरी दीक्षित यांच्या जन्मदिनी डॉक्टर अभिनव बोरकर यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीचा छान आढावा घेतला. माधुरीच्या सौंदर्याचं मोहक हास्याचं यथोचित असं वर्णन ऐकताना माधुरीचा चेहरा

0: डोळ्यासमोर आला. ही मेल ॲडव्होकेट राजश्री माळवदे यांनी भोसरीहून पाठवली आहे. रवी लिमये यांनी पण मेल पाठवली आहे. त्यांनी देखील अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे. अनेक लोक हा कार्यक्रम ऐकत आहेत आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली आहे. वैयक्तिक जीवनातही अशी प्रेरणा घेणं हेच गीता शिकवते अशा अभिप्रायासह त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक यावरही कार्यक्रम करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विजया कुलकर्णी यांनी पण मेल पाठवली आहे. यातही त्यांनी अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचं उत्तम सादरीकरण असल्याचा उल्लेख केला आहे. पुन्हा प्रसारित होऊ शकतो का असंही विचारलंय. हा कार्यक्रम खरं प्रायोजित आहे, लगेचच तो पुन्हा प्रसारित होणार नाही. प्रायोजक ठरवतील तेव्हा नक्की होईल. तर ही आणखी एक मेल आहे, जयंत गणपतराव कोपर्डेकर यांनी पाठवलेली. पत्र गुंफण मैत्रीजी, हा माझा कार्यक्रम प्रसारित झाला त्याबद्दल मी आभारी आहे. याआधीच्या कार्यक्रमाच्या यूट्यूब लिंक मला मिळाल्या आहेत. हाही कार्यक्रम त्यांना यूट्यूबवर बघायला मिळेल. तर दिनेश पुणतांबेकर यांचं म्हणणं आहे की आकाशवाणी पुणे सादर करत असलेला अमृत सरिता गीता हा कार्यक्रम खूपच सुप्त आहे. गीतेचा मराठीत सांगितलेला सुंदर सरळ अर्थ, वेगवेगळ्या मान्यवरांनी दिलेला संदर्भ यामुळे अजूनच उद्बोधक झाला आहे. सादरकर्ते, वाचनकर्ते आणि प्रसाद कुलकर्णी यांचे मनपूर्वक अभिनंदन. हिंदराज रेडिओ श्रोता संघाच्या बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश, चंद्रकला पोपळघट आणि देवीदास पोपळघट यांनी केली आहे. आधी केवळ पत्रांवर आधारित कार्यक्रम होते, आता फोन इन झाले आहेत. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे बदल होणं उचितच आहे. चिंतन हा कार्यक्रम तर आम्ही न चुकता ऐकत असतो, कारण चिंतन ऐकून थोडं मनन केलं तर संपूर्ण दिवस चांगला जातो. आपकी पसंत आणि आपली आवड या कार्यक्रमात जेव्हा एक पत्र आणि एकच गाणं वाजवलं जातं तेव्हा मन थोडं निराश होतं, असाही मुद्दा त्यांनी पाठवलाय. पण निश्चित जेव्हा एकाच गाण्यासाठी अनेक पत्र असतात आम्ही तशी पत्र निवडतो. पण जर त्या गाण्यासाठी एकच पत्र असेल तर एकच पत्र निवडलं जातं. शनिवार दिनांक 9 मे रोजी कैलास शिंदे यांनी सादर केलेला आपकी पसंत कार्यक्रम त्यांना आवडला. भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश त्यांनी केल्याचा उल्लेख या मेलमध्ये केलेला आहे. आणि आभार आजच्या सगळ्या फोन कॉलर्सचे, पत्र प्रेषकांचे आणि ईमेल पाठवणाऱ्यांचे. आजचा लोभ असावा इथे संपवण्याची मला संजय भुजबळला द्या अनुमती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:07 झाली आहेत आणि आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर स्वाभाविक आहे की लहानपणापासून तुमच्या कानावरती संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली, संत तत्त्वज्ञ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि अन्य संतांचे अभंग येत राहणार आणि त्या साहित्याचा परिणाम मनावरती होत राहतो. लहानपणापासून असेल तर तो अत्यंत ठामपणे राहतो, चिरंजीव परिणाम असतो तो. आणि तसा परिणाम विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवनावरती आढळतो. आणि म्हणून तुम्ही शिक्षण सम्राट भरपूर झाले तरी विश्वनाथ कराड सरांसारखा शिक्षण संस्थेमध्ये भरीव कामगिरी करणारा जो ज्ञानी माणूस आहे, त्या ज्ञानी माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये हा संतांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो, जितका अन्य ठिकाणी तो दिसत नाही. आणि याचं कारण असं आहे की शब्द परिणाम करत राहतात मानवी मनावरती. आता सरांना आवडती एक ओवी आहे, तसं ज्ञानेश्वरीमध्ये आवडतं नावडतं काहीच नाही, सगळंच आवडतं असतं. त्यातून काय निवडायचं असा प्रश्न पडतो. अमृतातून काय निवडणार तुम्ही? पुन्हा अमृतच निवडणार ना, तसं आहे. परंतु सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी, ही ओवी सरांना अत्यंत प्रिय आहे.

एकतर संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्याचा सर्वोच्च आविष्कार जिथे आढळतो त्यातली एक ओवी आहे. याचं कारण असं, राणी हा शब्द ज्ञानेश्वर माऊलीने मराठी भाषेला दिला. अमृताला पैजव जिंकते भाषा ती, याच्यामुळेच. सूर्य अधिष्ठिली प्राची, अधिष्ठान जे आहे ते ठामपणा सांगतं, सातत्य सांगतं, निग्रह सांगतं. सूर्यानं प्राचीवरती अधिष्ठान ठेवलेलं आहे, बांधलेलं आहे, आणि तिथूनच त्याचा नित्याचा रोजचा उदय आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. आता राणीव म्हणजे काय? आपण जाणीव आणि नेणीव हे शब्द ऐकलेले आहेत. जाणीव म्हणजे इंद्रिय गोचर आहे, तुमच्या शरीराला कुठच्या ना कुठच्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून येणारा अनुभव जो आहे तो अनुभव म्हणजे जाणीव आहे. इथे शब्द योजलेला आहे राणीव. आणखी एक असाच शब्द आहे तिसरा, त्याला म्हणतात नेणीव. अभंगांमध्ये म्हटलेलं आहे जाणीव नेणीव भगवंती नाही. तर नेणीव म्हणजे काय? तर जाणीव नसल्याची जी स्थिती आहे त्या स्थितीची अनुभूती म्हणजे नेणीव. आणि राणीव म्हणजे काय? तर सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीव दे प्रकाशाची. कराड सरांना नेहमी आश्चर्य वाटायचं की हे कसं सुचलं असेल माऊलींना, कुठच्या दिशेनं सूर्य वर येणार आहे याची अनुभूती जगाला प्रत्यक्ष सूर्य वर येण्याआधी देण्याची क्रिया. कारण सूर्य वर आल्यानंतर त्याच्या किरणांचं तुमच्या दृष्टीला नजरेला होणारं दर्शन हे इंद्रिय गोचर झालं. पण तसं होण्याआधीच सूर्याच्या आगमनाची दिशा मनाला कळणं ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेला राणीव असा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून जगा राणीव दे, कसली राणीव आहे ही की इकडनं उजाडणार आहे हे निश्चित झालेलं आहे. किती आनंदाचं आहे, काळोखाचं साम्राज्य पसरलेल्या पृथ्वीवरती ह्या दिशेनं उजेड येणार आहे हे मनाला आधी कळणं, प्रत्यक्ष उजेड येण्याआधी, ह्याच्यावर का आनंद नाही दुसरा. आणि हा दृष्टांत घेत उरलेली जी अर्धी ओवी आहे ती काय वर्णन करते, जगा राणीव दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ही जी भाषा आहे, हे जे बोलणं आहे, श्रीकृष्णाचं अर्जुनाला सांगितलेलं जे बोलणं आहे, ती वाचा काय करते? तर दिवाळी कशाची दिवाळी आहे? तर तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करते. ज्ञानाची दिवाळी म्हणजे सगळीकडे उजेड. किती सुंदर कल्पना आहे. कराड सर वारंवार ह्या ओवीचा उल्लेख संवादामध्ये करत राहतात की अरे ज्ञानाची दिवाळी म्हणजे काय कल्पना केलेली असेल. स्वाभाविक आहे विश्वनाथ कराडांना तसं वाटणं. याचं कारण एकतर स्वतःहून इतकी विद्यापीठं निर्माण केली 40 वर्षामध्ये, ही ज्ञानाची दिवाळीच आहेत, ही सगळी केंद्रच आहेत त्याची. आणि ही जी केंद्र आहेत जिथे ज्ञानाची दिवाळी साजरी होते तो शब्द आवडता आहे. बरं, दिवाळी शब्दामध्ये अनुभव घेऊन शब्द येतो, अनुभवाशिवाय दिवाळी येत नाही. अनुभव आहे म्हणून दिवाळी आहे, अनुभवाशिवाय जर असेल तर त्याला दिवाळं म्हणतात. श्रोतो बघा, कल्पना करा, दिवाळी शब्दामध्ये शेवटचं ते अक्षर हळी, त्या हळीवरची वेलांटी आणि बाजूचा काना जर बाजूला काढला तर ज्येष्ठ नागरिकांची काठी तयार होते. ती ज्येष्ठ नागरिकांची काठी जर बाजूला काढली म्हणजे भूतकाळातल्या पूर्वसुरींचा अनुभव तुम्ही ऐकून त्याच्यावरती चिंतन केलं नाही तर उरलेला शब्द आहे तो दिवाळं आहे. आणि हे दिवाळं म्हणजे काय तुम्हाला मी सांगायची गरज नाही. त्यामुळे अनुभव जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेन देखे रवी ते देखे कवी, जेन देखे रवी ते देखे कवी, आणि जेन देखे कवी ते देखे अनुभवी असं म्हटलेलं आहे. कराड सरांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांचे वडील दादाराव कराड, मोठ्या भगिनी प्रयाग काका, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेत घेत सगळी ज्ञानी मंडळी समाजातली, त्यामध्ये पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर आले, डॉक्टर बारलिंगे आले, पद्मभूषण विजय भटकर आले, हे सगळी मंडळी ज्ञानी मंडळींशी सल्लामसलत करत जे ज्ञानेश्वरांनी शेवटच्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की भाष्यकारा ते वाट पुसतू, तसं व्यक्तिगत आयुष्यामध्ये ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेत कराड सरांचं पुढे येणं या ओवीच्या मार्गदर्शनानुसार आहे असं वाटत राहतं. आणि म्हणून आजच्या सुद्धा पिढीला कळलं पाहिजे की अनुभवाची जी ळी आहे त्या ळीची वरची वेलांटी आणि काना बाजूला काढू नका, तो तुमच्या कुटुंबाबरोबरच ठेवा. कराड कुटुंब कसं सगळं एकत्र दिवाळी साजरं करतं, एकत्र दिवाळी साजरं

करतो तेव्हा ती दिवाळी असते. ज्येष्ठ नागरिक कुठे वृद्धाश्रमात आहेत आणि सगळी पुढची पिढी स्वतंत्रपणे कुठेतरी दिवाळीची पार्टी करते. तर ह्या असं न करता पुण्यामध्ये एकही दिवाळी साजरी न करता आष्टागायत कराड सरांनी दिवाळी जी साजरी केली ती आपल्या गावामध्ये साजरी केली. सो तो हे त्या ओवीवरती प्रेम करत असताना अशा पद्धतीचा मार्गदर्शनाचा भाग त्या ओवीमधनं कराड सरांनी घेतलेला आढळतो. आणि त्यामुळे 40 वर्षाच्या वर कालावधी झाला एकही वर्ष विश्वनाथ कराड सरांनी पुण्यामध्ये दिवाळी साजरी केली नाही. माझं एकच काम छोटं करा आपापल्या गावाला मोठं करा अशी माझी एक कविता आहे. तर हे गावाला मोठं करणं काय आहे तिथे गेल्याशिवाय होणार नाही. एवढा कर्तृत्ववान माणूस गावात जेव्हा दिवाळी साजरी करायला येतो तेव्हा गावालाही अप्रूप वाटत राहतं. अख्खा कराड सरांचं जे घर आहे अख्खं ते पूर्ण माणसाने भरलेलं असतं आणि सगळी मुलं नातवंड एकत्र त्या ठिकाणी येऊन दिवाळी साजरी करतात. नुसती ओवी नाही आहे, ज्ञानाची दिवाळी कराड सरांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलीच आहे. परंतु ही जी कल्पना आहे की दिवाळी तिथे साजरी करायची आणि अनुभवाचं ऐकत राहणं, मला या ओवीचं कराड सरांना आवडते याचं कारण मूळ कारण असं वाटत राहतं की एकतर ज्ञान शब्दाचा असा केलेला विनियोग या ओवीमधला आणि सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीवर प्रकाशाची दुसरा दृष्टांतच असू शकत नाही ज्ञानाच्या दिवाळीसाठी. आणि तो माऊलीने या ठिकाणी दिलेला आहे. तैसी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी. वा श्रोतेओ, आपण ठरवायचं आहे दिवाळीचं तीर्थक्षेत्र काशी करायचं की आपल्या दरवर्षी नित्यनेमाने येणाऱ्या दिवाळीच्या सादरीकरणामध्ये नातेवाईकांच्यामध्येच एकत्र न येता शिवकाशी करायची. ती दिवाळी आपण अनुभवतो, अजूनही अनुभवणार आहोत. तुम्ही आम्हाला कळवा अशी मी वारंवार विनंती करतो आणि तुम्ही SMS पाठवताही 9657722396 या नंबरावरती. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:10 आणि 18 सेकंद झालेत. आता ऐकूया सुगम गीतांच्या काही ध्वनिमुद्रिका. सुरुवातीला ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. गजाननराव वाटवे यांनी संगीतबद्ध केली आहे. स्वर आहे गोविंदराव कुरवणेकरांचा.
1: नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू, नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू.

बनाऊं। पाहिलो ना कुणी तरी सोडा माझी वाट, पाहिलो ना कुणी तरी सोडा।

श्रोते हो, या ध्वनिमुद्रिकेत वापरलेलं गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि त्यासाठी स्वर आणि संगीत आहे दशरथ पुजारी यांचं. ऐकूया.

0: आपण.
1: ही आहे वसंत निनावे यांची रचना, संगीत आणि स्वर सी रामचंद्र यांचा.

0: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: श्रोते हो, भावगीतांच्या काही ध्वनिमुद्रिका आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे भावगीत आहे कवी मनमोहन यांचं, संगीत आणि स्वर गजाननराव वाटवे यांचा.

याबरोबरच सुगम गीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण गोविंदराव कुरळीकर, दशरथ पुजारी, सी रामचंद्र आणि गजाननराव वाटवे यांच्या स्वरातल्या काही सुगम गीतरचना ऐकल्या. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:25 आणि 4 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे काही स्थानिक निवेदनं प्रसारित करण्याची. सुरुवातीला ऐकूया काही शैक्षणिक प्रवेशासंबंधीची निवेदनं. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. या संस्थेच्या वतीने प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. त्यासाठीच्या प्रवेश परीक्षेचे थोडक्यात तपशील असे. परीक्षेची तारीख 5 जून 2026. अंतिम नोंदणीची तारीख 1 जून 2026. संपर्क क्रमांक 90 67 11 15 97. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90 67 11 15 97. संकेतस्थळ www.deepastambh.org www.deepastambh.org.

NFBM जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स यांच्यातर्फे हे निवेदन आहे. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे 412-105 या शाळेत गेली 35 वर्ष अंध

मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात असून त्याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादीचं शिक्षण दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका सौ मंगल खुंटे, संपर्क क्रमांक 96-57-82-83-63 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 96-57-82-83-63. आणि आता काही पर्यावरणविषयक निवेदनं. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु, पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्षित, उपासमारीला आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांची प्रेमाने वागा, त्यांच्याप्रती होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित होईल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: काही स्थानिक निवेदनं आपण ऐकत होतात. ही निवेदनं प्रसारित केली आकाशवाणीच्या पुणे केंद्राने. मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे आपण आमचं प्रातकालीन प्रसारण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत वार्ताचित्र.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव, पुणे महानगरपालिकेच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचं तसंच महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, पिंपरी चिंचवडमधील कलांगण अकादमीतर्फे उत्कृष्ट निवेदनासाठीचा शब्द मैफिल पुरस्कार यंदा ज्येष्ठ निवेदिका आणि सूत्रसंचालिका शैला मुकुंद यांना प्रदान, आणि पुण्यातील नवोदित कवींच्या कवितांच्या शब्द मोगरा अल्बमचं लोकार्पण. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांचं बुधभूषण ग्रंथ रचतानाचं विश्वातील पहिलं 10 फूट उंचीचं पूर्णाकृती कास्यशिल्प पुणे महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलं आहे. बुधभूषण ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहासतज्ञ, संस्कृत मराठी भाषातज्ञ, अभ्यासक यांची इतिहासतज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत बुधभूषण ग्रंथामधून काही श्लोक निवडण्यात आले आहेत. ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह भव्य 10 दगडी भिंतींवर हे श्लोक कोरण्यात आले आहेत. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले की
2: ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी राजे यांचं अतिशय सुंदर शिल्प हे पुणे महानगरपालिकेने छत्रपती संभाजी राजे उद्यानामध्ये तयार केलं.

0: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
1: पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण, तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही यावेळी फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026 समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल, तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की
0: या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स बघितले, मी मगाशी लक्षात राहावं म्हणून लिहून घेतलं की काय काय आपण बघितलं. खरं म्हणजे प्रत्येक स्टॉल बघण्यासारखा होता. मी तर या ठिकाणी अशी विनंती करणार आहे की रूढी पुढच्या वर्षी मला तुम्ही दोन वेळा बोलवा, एकदा फक्त पाहायला बोलवा आणि दुसऱ्यांदा या कार्यक्रमाकरता बोलवा. कारण ज्यावेळी आपण काही स्टॉल पाहतो आणि काही पाहत नाही, त्यावेळी ज्यांचे स्टॉल आपण पाहत नाही त्यांना असं वाटतं की आमची मेहनत एवढी आम्ही केली आहे आणि मुख्यमंत्री आमच्या समोरून निघून गेले आणि आमच्याकडे पाहिलं देखील नाही. पण मी एक सांगतो की निश्चित सगळ्यांनी अतिशय चांगली मेहनत केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र बदलत आहे. मला आनंद आहे, महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी महाविस्तारच्या माध्यमातून एआयचा उपयोग चालू केला. आणि महाविस्तार ऍप असा आहे की कुठल्याही शेतकऱ्याला आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे त्याच्या भाषेमध्ये या ऍपवर मिळणार आहे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्याला मिळणार आहे. याच्यामध्ये जोही कृषीशी संबंधित प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांकरता हे मॉडेल आपण ट्रेन केलेलं आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपलं महाविस्तार ऍप हे आता जेव्हा इंडिया एआय समिटमध्ये गेलं, केंद्र सरकारने केवळ त्याची तारीफ केली नाही तर केंद्र सरकारने सांगितलं आता महाविस्तार तुम्ही केलाय, आता भारत विस्तार आम्ही करू, अशा प्रकारचं ऍप आता केंद्र सरकार देखील या ठिकाणी तयार करत आहे.
1: पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण, तसंच पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. पुणे शहराला देशाचं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचं जाळं, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचं जाळं तयार करणं आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शहरातील हाती घेतलेल्या इतर प्रकल्पांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की
0: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा

0: दगड ठरेल आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील।
1: पिंपरी चिंचवड मधील कलांगण अकादमी तर्फे उत्कृष्ट निवेदनासाठी देण्यात येणारा शब्द मैफिल पुरस्कार यंदा ज्येष्ठ निवेदिका आणि सूत्रसंचालिका शैला मुकुंद यांना देण्यात आला। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ गायिका डॉ वंदना घांगुर्डे यावेळी उपस्थित होत्या। निवेदक सतीश दिवाण यांच्या स्मरणार्थ गेली 14 वर्ष हा पुरस्कार देण्यात येतो असं अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कलावंत संजय गोसावी यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाचा आमच्या प्रतिनिधींनी टिपलेला हा वृत्तांत।
2: शब्द मैफिल पुरस्कार मिळाल्यानंतर शैला मुकुंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। लहानपणापासून वाचनाची असलेली आवड, त्यातून अनेक कवितांचं केलेलं वाचन, यामधून प्रत्यक्ष कार्यक्रमात कविता सादर करण्याची संधी मिळाली तेव्हा फार

0: हा वृत्तांत.
1: शब्द मैफिल पुरस्कार मिळाल्यानंतर शैला मुकुंद यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लहानपणापासून वाचनाची असलेली आवड, त्यातून अनेक कवितांचं केलेलं वाचन, यामधून प्रत्यक्ष कार्यक्रमात कविता सादर करण्याची संधी मिळाली तेव्हा फार ताण आला नाही. मात्र प्रभाकर पेंढारकर यांच्याबरोबर कुसुमाग्रजांवरील आरसपानी राजवरखी हा कार्यक्रम करताना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेत, त्याचं वजन लक्षात घेत, तोलून मापून उच्चारणं ही कसरत करावी लागली. मंतरलेल्या चैत्रवनात यांसारख्या अनेक कार्यक्रमांमुळे जीवन समृद्ध झालं असं त्या म्हणाल्या. ज्येष्ठ निवेदिका डॉक्टर स्वाती महाळंक यांनी निवेदकाने काय पूर्वतयारी करायला हवी आणि प्रत्यक्ष निवेदन करताना स्वरसंस्कारांचा कसा उपयोग केला पाहिजे याविषयी आपले अनुभव सांगत नेमकं मार्गदर्शन केलं आणि एक प्रकारे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी एक छोटीशी कार्यशाळाच घेतली. यामुळे हा कार्यक्रम वेगळ्या उंचीवर पोहोचला अशा प्रतिक्रिया उपस्थित रसिकांनी व्यक्त केल्या.
2: पुण्यातील समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या शब्द मोगरा या संगीतबद्ध अल्बमचं लोकार्पण पुण्याच्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. या अल्बममध्ये अश्विनी काचरे, अभिजित जगताप, दीपा केळकर, श्रीराम टिळक, निलिमा कुलकर्णी, सुधीर दाते, रुपाली इनामदार अशा 12 नवोदित कवींच्या कविता संगीतबद्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे संयोजक किरण इनामदार यांनी यामागील संकल्पना उलगडून दाखवली. कवितेचं गाणं होतानाचा प्रवास अत्यंत तरल संवेदनशील असतो. मुळामध्ये सुचलेली कविता गेयता आणि नादमयता घेऊन आलेली असेल तर तिचं गाणंही तितकंच वेधस आणि लोभस होतं. मराठीमधील भावगीतांची परंपरा पूर्वसुरींच्या अशा रचनांमुळे अत्यंत समृद्ध झाली आहे असं प्रतिपादन डॉ स्वाती महाळंक यांनी यावेळी केलं. यावेळी आपले विचार व्यक्त करताना खासदार डॉ मेधा कुलकर्णी म्हणाल्या,
3: शिक्षक सुद्धा ज्यावेळेला एखादी कविता समजवून सांगतात तेव्हा मला असं कधी कधी जाणवतं की मराठीच्या शिक्षकांना कविता समजली का? कारण ज्या व्यक्तीचा जेव्हा परी तेवढंच त्याचा एक्सप्लेनेशनचा आवाज आहे. तुम्ही जर खिडकीतूनच बघायची सवय ठेवली आहे तर तुम्हाला तेवढंच आकाश दिसेल आणि तुम्ही त्याचं वर्णन कराल. तुम्ही जेव्हा क्षितिज ओलांडून पलीकडे जाल, मोकळ्या मोकळ्या वातावरणामध्ये जाल, वेगवेगळ्या प्रकारचा अवकाश होणार, तेव्हा ते तुमच्या शब्दातून व्यक्त होणार. त्यामुळे खूप लिहिण्यापूर्वी खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. आपण स्वतः चांगल्या वाचनालयांचे मेंबर आहोत का? किती लेखकांचं तुम्ही वाचलंय, किती कवी पाते घातले, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी असे कडू डोस द्यायचे नसतात, परंतु मी राजकारणी कवी आणि प्राध्यापिका जास्त आहे. माझ्यासमोर असलेल्या कवींमध्ये बऱ्याचशा कवींना मी पाहते की खूप चांगले पोटेन्शियल असलेले या ठिकाणी कवी बसले, तर त्यांचं साहित्य खूप उजळून निघावं
2: आणि पैलू. द मा मिराजदार प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आयोजित कार्यक्रमात गोष्ट इथे संपत नाही हे कथाकथन करणारे युवा कथाकथनकार सारंग भोईरकर आणि सारंग माणके यांना द मा मिराजदार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिंदेशाही पगडी, शाल, तुळशीची माळ, विठ्ठलाची मूर्ती, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी BMCCचे माजी प्राचार्य डॉ अनिरुद्ध देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, द मा मिराजदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, विश्वस्त हरिभाऊ मिराजदार, सुनेत्रा मंकणी आणि प्रसाद मिराजदार उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार यांचं साहित्य म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक मोठी स्मरणशिळा आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ राजा दीक्षित यांनी काढले. द मा मिराजदार यांचं विनोदी लेखन विलक्षण होतंच, पण त्याच्या जोडीला त्यांचं गंभीर लेखनही उत्कृष्ट होतं. ग्रामीण जीवनाचं प्रत्येकारी वर्णन त्यांच्या लेखनात येतं. चित्रमयता हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गझलविधा समूहातर्फे रविवारी एक दिवसीय गझलविधा

गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार होते, तर ज्येष्ठ गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड, गझल विधा समूहाचे निमंत्रक भूषण कटककर, श्याम खामकर, डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आदी मंचावर उपस्थित होते. प्रतिभावंतांची प्रतिभा ही समाजासाठी वरदान असली तरी कलावंताला असलेला तो शाप असतो. कवी, गझलकार, लेखकानं आपण काय लिहितो याचा विचार परखडपणे केला तर तो कागदाला लेखणी लावताना दचकून जाऊ शकतो. आजच्या साहित्यिकाकडे ते दचकणं दिसत नाही, पण सगळीकडे सादरीकरणाचं स्तोम माजलेलं दिसतं असं स्पष्ट मत इनामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. याप्रसंगी प्राजक्ता पटवर्धन यांच्या निव्वळ योगायोग या कविता संग्रहाचा सन्मान कौशल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

आपण ऐकलात वार्ताचित्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. आज दिग्दर्शक नाटककार गिरीश कर्नाड यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत त्यांच्यावर चित्रित असलेल्या चित्रपटातलं, म्हणजेच सूरसंगम या चित्रपटातलं. गीताचे बोल आहेत वसंत देव यांचे, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि स्वर राजन व साजन मिश्रा यांचा.

0: एक दूजे के लिए या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अनूप जलोटा आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचे शब्द आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: यानंतर ऐकूया योगेश यांनी लिहिलेलं आणि सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, चित्रपट छोटी सी बात.

0: या गीताबरोबरच आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हून?
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्रकाश साळुंके यांनी गायलेला राग भटियार, त्यांना तबल्यावर साथ केली माधव मोडक यांनी, तर संवादिनीवर रोहित मराठे यांची साथ.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत प्रकाश साळुंके यांनी गायलेला राग भटियार. त्यांना तबल्यावर साथ केली होती माधव मोडक यांनी आणि संवादिनीवर साथ रोहित मराठे यांची. श्रोते हो, एक निवेदन. आज असलेल्या सखी संदेशच्या फोन इन रेकॉर्डिंगसाठी काही तांत्रिक बिघाडामुळे अडचण आली असल्यामुळे आज फोन इन रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. निवेदन पुन्हा एकदा. फोन इन लाईनमध्ये काही तांत्रिक कारणाने बिघाड असल्याने आजचं फोन इन सखी संदेश या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 11:30 वाजत आहेत. आता ऐकूया आम्ही या कार्यक्रमात सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग तिसरा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोतो हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग तिसरा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: प्रवीण सर, स्नेहलदाई, पुन्हा एकदा या तिसऱ्या भागात आपलं स्वागत. आपल्या मागच्या भागाच्या शेवटी आपण स्नेहलताईंनी घेतलेल्या एका व्यावसायिक ब्रेक विषयी बोलत होतो,
2: पण तरी हा कम्प्लीट ब्रेक नव्हता हेही तितकंच खरं. मधल्या काळात तुम्ही फ्रेंच लँग्वेज असेल, वेदांचा अभ्यास असेल, हेही केलं, त्याविषयी आम्हाला खरं ऐकायला आवडेल.
3: मी जेव्हा मग असं ठरवलं की आपण नोकरी करूयात, त्याला करिअर करू द्यावं, तर मग हा मधला जो एक 10-12 वर्षांचा जो काळ होता ना, तर तो मी जास्तीत जास्त आपल्याला कसा चांगला त्याचा त्या वेळेचा विनियोग करता येईल याचा विचार केला. आणि मला अभ्यास करायला आवडतो, तर मग माझ्या आवडीचे विषय म्हणजे भाषा. मग मी भाषेचा अभ्यास केला, म्हणजे मी आधीपासूनही कॉलेज काळातपासून करत होते, तर तो कंटिन्यू केला. मग त्याच्यानंतर मग वेदांचा असा विषय निघाला की मी हिंदुत्ववादी विचारांची आहे हे मला माहिती होतं आधीपासूनच. पण माझं असं झालं की हिंदू धर्म ज्या पुस्तकांवर आधारित आहेत ते वेद आपण कधीच वाचलेले नाही आहेत, आणि आपण नुसतंच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो आहे, आणि ॲक्च्युली त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला म्हणजे लोकांकडून ऐकलेलं आहे, घरातून परंपरेनुसार ते सांगितलं जात आहे, पण आपण स्वतः ते नाही वाचलेलं. त्यामुळे जर कुणाला मी अधिकारवाणीने काही सांगायला गेले तर माझ्या नजरेखालून ते गेलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मग मी जरा थोडंसं नेटवरती सर्च करून, एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यातलीच आहे आपल्या, भीष्म इंडियन नॉलेज सिस्टीम अशी एक इन्स्टिट्यूट आहे क्षितिज पाटुकले यांची, तर त्यांच्याकडे तो कोर्स मी केला जिथे त्यांच्याकडे भारतातले या विषयातले तज्ज्ञ, डॉक्टरेट मिळवलेले असे सगळे प्रोफेसर्स आहेत, तर त्यांच्याकडून मग मी तो कोर्स केला.

0: अच्छा, आणि त्यातही प्रावीण्य आपण मिळवलं.
1: हो, पास झाले. मला वाटतं मला 70 का 72% काहीतरी
0: हो,
1: आहेत.
0: खूप छान. आणि फ्रेंचमध्ये काय काय केलं पुढे? कारण एखादी भाषा शिकणं म्हणजे संस्कृतीची खरं देवाणघेवाण असते,
1: हां,
0: त्यात काही योगदान देण्याचं योग आलं?
1: फ्रेंचची सुरुवात माझी कॉलेज काळापासून झाली. माझी ॲक्च्युली ते खूप योगायोग असा झाला की माझी एक मैत्रीण होती, तिला फ्रेंच येत होतं. तर तिने काहीतरी एक लेटर लिहिलं होतं मला फ्रेंचमध्ये, आणि त्यात माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीचा उल्लेख होता. तर मला असं झालं होतं की मला हे वाचायचं आहे, तिने काय लिहिलं आहे.
0: अच्छा.
1: तर मग म्हणून मी 11वीला असताना फ्रेंच घेतला विषय. म्हणलं आपण आधी फ्रेंच शिकूयात, मग मी हे लेटर वाचते काय
0: वा
1: आहे त्यात,
0: वा, इतर
1: अशी.
0: कुणाकडून वाचून घेतल्यापेक्षा.
1: हां, म्हणून अशी ती सुरुवात झाली. आणि मला फार आवडली फ्रेंच भाषा. फ्रेंच भाषा खूप अशी उच्चार तिचे फार गोड आहेत. मी अशी तिला नेहमी जिलेबीची उपमा देते फ्रेंच भाषेला. असे ते उच्चार त्याचे गोलगोल आहेत, आणि आवाज म्हणजे बोलताना आपला आवाज खूप असा गोड येतो त्याच्यातून.
0: वा,
1: अशी रोमॅन्टिक भाषा आहे असं मला वाटतं फ्रेंच. त्यामुळे मला ती खूप आवडली फ्रेंच भाषा. मग त्याच्यामध्ये डिप्लोमा मी केला. आणि आपल्याकडे निर्मलाताई पुरंदरे ज्या आहेत, त्यांची एक संस्था आहे वनस्थळी आणि आमी द फ्रान्स. तर त्या संस्थेमध्ये मी इंटरप्रिटर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम केलं.
0: वा.
1: मग त्यांच्याकडे फ्रान्सवरून माणसं यायची पुण्यात भेट द्यायला. तर असे ग्रुप आले, त्यांचे 15-20 जणांचे ग्रुप यायचे. मग त्यांना सगळं पुणं फिरवायचं, महत्त्वाच्या ठिकाणांना घेऊन जायचं, आणि आपल्याकडे जे मराठीतून जे सांगतील माहिती त्या
0: वा
1: त्या
0: वा,
1: ठिकाणाची, ती त्यांना फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करून
0: किती
1: सांगायची,
0: छान.
1: असं मी काम करायचे. आणि मग ते नंतर लेटर्स लिहायचे त्या संस्थेला की आमचा कसा अनुभव होता, काय काय केलं आम्ही भारतामध्ये. मग ते सगळे लेटर्स ते फ्रेंचमध्ये लिहायचे. ते
0: करेक्ट.
1: मी त्यांच्या बोनजूर नावाचं मासिक
0: हो,
1: असायचं. तर त्या मासिकात मग मी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ते करायचे.
0: या टप्प्यावर एक आवडीचं गाणं.
1: मला माहिती नाही इथे असेल की नाही. मला आता माझी आई हे गाणं माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी नेहमी म्हणायची.
0: बरं.
1: आकाशवाणीवरच तिनेही ऐकलेलं असेल, त्यामुळे असेल ते कदाचित. पण मला या लाडक्या मुलांना ऐकायला आवडेल.
0: ओके,
1: मिळू
0: शोधतो मी.
1: शकेल?
0: नक्की नक्की शोधतो. इथे आपण ऐकूया.

0: प्रवीण सर, या मुलाखतीची तयारी करत असतानाच एक कॉल आपल्याला आला आणि त्यातले दोन तीन वाक्य माझ्या कानावर पडले की त्या झाडाला पाणी घातलंयस ना, आणि आत्ता ताई पण झाडाला पाणी घालण्याविषयी बोलल्या. हे पाणी रोज कोण घालतं आणि आत्ताचा हा कॉल, इतकी बारीक तुमची नजर असते, हा मुद्दा मला इथे प्रकर्षानं श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे.
1: कसं आहे,

0: वाक्य माझ्या कानावर पडले की त्या झाडाला पाणी घातलंयस ना, आणि आत्ता ताई पण झाडाला पाणी घालण्याविषयी बोलल्या. तर हे पाणी रोज कोण घालतं आणि आत्ताचा हा कॉल, इतकी बारीक तुमची नजर असते, हा मुद्दा मला इथे प्रकर्षानं श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे.
1: कसं आहे, आमचे दोन फ्लॅट आहेत, एक सेकंड फ्लोअरला आहे, एक फिफ्थ फ्लोअरला आहे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहतो आणि पाचव्या मजल्यावरती आमची दोघांची लायब्ररी, आमच्या दोघांची लिखाणाची जागा, माझं जिम, माझं कार्डिओ मशीन आणि त्याची मोठी गॅलरी असल्यामुळं बाग, आमचा बायोगॅस प्रकल्प, असं सगळं दुसऱ्या आणि पाचव्या मजल्यावरती आहे. त्यामुळं तिथल्या झाडांना येताना पाणी घालायला विसरलो मी. Okay. रोज, हां, रोज सकाळी पाणी घालणे अशी एक ती हे असते ना, आज सगळे गडबडीत थोडंसं पाणी घालायचं राहिलं म्हणून मी फोन करून माझ्या टीममधल्या, सिनेमाच्या टीममधल्या पोराला सांगत होतो की प्रोडक्शनच्या, की जा आणि तिथं त्या झाडाला सगळं पाणी घालायची व्यवस्था कर, असं मी विशाल चांदणीला सांगत होतो आत्ता.
0: खूप छान, मला वाटतं याच्यामागे एका शेतकऱ्याची काळजी आहे. जरी ते झाड असलं तरी ते जीव आहे आणि ते माझं अपत्य आहे.
1: नाही, ते मुळात ते झाड माझ्यावर डिपेंड आहे.
0: डिपेंड आहे
1: ते काय स्वतःच उठून स्वतःच्या अंगावर पाणी नाही ओतून घेऊ शकत.
0: वा,
1: ते मी लावलेलं आहे, ते माझ्या समोर त्याला अंकुर फुटलेलं आहे, ते माझ्या समोर हिरवं झालेलं आहे, तर ते जपणं त्याचा पालक मी आहे. त्यामुळं जर त्याला एका दिवशी पाणी नाही घातलं गेलं आणि त्याचं काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकायचो. त्यामुळं बागेतलं झाड जपणं हा सुद्धा एक संस्कार आहे.
0: खूप छान, आणि हा संस्कार शेतकऱ्याचा आहे, शेतकऱ्याच्या मुलाचा आहे. आणि आपण नेहमी म्हणतात की माझ्या प्रत्येक सिनेमात एकच विषय आहे, तो म्हणजे शेती.
1: शेती हा माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. देवळू बंद दोन आता परीक्षा देवाची, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणारा चित्रपट केलाय मी आणि त्यांनी थांबतील पण अशी माझी धारणा आहे. माझ्या स्नेहलनीच त्यात मुख्य भूमिका केलेली आहे आणि तुम्ही कायम तिचं काम लक्षात ठेवाल असं काम आहे.
2: बऱ्याचदा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये शेतीविषयक प्रश्न दाखवले जातात किंवा शेतकऱ्यांची व्यथा दाखवली जाते, परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: परमेश्वरासोबत
2: परमेश्वराला वेठीस धरून त्याची परीक्षा घेऊन शेतीच्या प्रश्नांवरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: शेती, महाराष्ट्रातला ग्रामीण भाग, शेतकरी, त्यांच्या जमिनी, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय म्हणून मी न चुकता माझ्या प्रत्येक सिनेमात तो घेतो. त्यामुळं विदाऊट शेतकरी आणि देऊळबंद भाग दोन, तर हा विषय तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून हा सिनेमा 100% शेतकऱ्यांना डेडिकेट केलेला आहे.
0: वा, खूप छान आहे. तसंच प्रत्येकच सिनेमातून हे डेडिकेशन आपल्याला दिसतं आणि पुढेही खूप मोठ्या अपेक्षा निश्चित आहेतच. तूर्त या वळणावर एक गाणं आपण ऐकूयात तुमच्या आवडीचं.
1: साहजिकच आता शेती आणि शेतकरी विषय निघाला तर शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्नमध्ये होतं आणि ते लिहिलं सुद्धा होतं प्रणित दादानीच, प्रणित कुलकर्णीनीच. एका ठोक्यात म्हणतो ना, एका बैठकीत लिहिलेलं गाणं, एक टाकी लिहिलेलं गाणं आहे ते आभाळा आभाळा.
0: ओ,
1: म्हणजे शेती करणारा माणूस किंवा पोरासाठी त्याचा बाप आभाळापेक्षा मोठा असतो. बाप हेच आभाळ असतं.
0: क्या बात है,
1: कुणासाठी. तर त्यामुळं आज जसं माझे वडील आहेत तसं हे आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे, प्रणित दादांनी लिहिलेलं आभाळा आभाळा
0: आणि
1: नरेंद्र भिडेनी संगीतबद्ध केलेलं.
0: बरोबर,
1: नरेंद्र भिडे पण आज या जगात नाही, तोही कोरोना काळात गेला. गीतकार प्रणितही त्या काळात गेला, पण त्यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं आजही प्रत्येक वडिलाला समर्पित.
0: नक्की ऐकूया. आभाळा.

0: खरं गाण्याला जाण्यापूर्वी बापाचा आपण उल्लेख केला, बाप आभाळच असतो असा उल्लेख आपण केला. एक फक्त आठवण आपल्या मागच्या ध्वनिमुद्रणाची सांगतो, स्नेहलताईंनाही मुद्दाम त्याची आठवण करून देतो की पहिल्या ध्वनिमुद्रणानंतर विशेष गीतगंगा या कार्यक्रमाच्या सर म्हणाले होते की मला याचं कौतुक आहे की हा माझा कार्यक्रम रेडिओवर जाणार आहे, सगळं जग तर ऐकेलच, मी अनेक ठिकाणी अनेक माध्यमांमधून लोकांना भेटत असतो पण माझे वडील ते बघत नाहीत, आजचा कार्यक्रम मात्र ते खाटीवर पडून रेडिओवर नक्की ऐकतील. एवढं कौतुक त्या बापाच्या ऐकण्याचं पण त्यातनं जाणवलं होतं. आता दुसरा जो मुद्दा तुमच्याकडे वळताना येतोय की तुम्ही 11 वर्षांचा ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं, काय तर आपलं मूल 11 वर्षाचं झालं की आपल्याला परत एकदा आपल्या याच्याकडे वळता येईल, या सगळ्यामध्ये या 11 वर्षामध्ये बाप कुठे कुठे होता, प्रवीण सर कुठे कुठे होते त्या 11 वर्षामध्ये?
1: नाही, तो कमी होता, संसारामध्ये कमी होता, तो बाहेर स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी झटत होता, त्यामुळे घरीही शक्यतो मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच होतो. त्यामुळेच कदाचित मला असं वाटतं की त्याला ते हे आहे की जाणीव आहे की आपण नव्हतो, म्हणजे त्याच्या जन्माच्या पासून त्याचं लहानपण त्यांनी खूप मिस केलेलं आहे, पण अर्थातच भविष्यासाठीच सगळं धडपड चाललेली होती, पण तो नव्हता जास्त.
2: तरी पूर्ण वेळ सिरियल, सिरियलचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नाटकाचे दौरे, इकडून तिकडं तिकडून इकडं, हे असंच चालू असायचं, त्यामुळं मी खूप बाहेर असायचो, त्यामुळं मी खरं त्याचं बालपण मिस केलंय.
0: खरंच आहे, पण तरी त्यातल्या त्यात अशा काळातल्या ज्या छोट्या छोट्या भेटी असतात त्या तर कायमस्वरूपी लक्षात राहतात. एखादी महिन्यानंतर झालेली भेट, खूपदा आपण संदीप खरेंच्या आवाजातल्या सलील कुलकर्णींच्या संगीत निदर्शनातल्या अनेक रचना बापावरच्या बघतो, ती मुलगी 8-8 दिवस बापाला भेटतच नाही, दिसतच नाही, अशा अर्थाच्याही त्या सगळ्यात अनेक आपल्याही कथानकांमधून अशी वाक्यरचना आली आहेत, गाणी आली आहेत. तो काळ तुमच्यासाठी कसा गेला, थोडंसं दूर राहणं कामाच्या निमित्तानं असं एक आधार होताच की आई त्याच्यासोबत आहेच आहे, पण एक बाप म्हणून त्यावेळेस काय काय विचार करत होता?
2: खूप अवघड परिस्थिती असते ही.

लेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत.

सरी आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी।

अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

अगदी चटका लावून जाणारी ही रचना आहे प्रवीण सर. ही कामं करताना आपण दमत होता एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, अभिनेता म्हणून आणि सोबतच एक बाप म्हणूनही. याविषयी आपण बोलूच या, पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुढच्या भागाची सुरुवात याच मुद्द्यापासून करूया. आजच्या भागातून निरोप घेतोय. तर शोध हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 3. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संवादक आणि सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे.

दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 12 वाजता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: सांगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तू एवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस

0: धामपूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
1: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते. मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस प्याले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
0: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली अशी.
1: अरे काय रे,
0: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे. तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
1: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
0: सुखदा, ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं.
1: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
0: ठीक आहे, गप्प बसलो मी. पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
1: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तू मला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
0: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
1: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
0: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
1: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
0: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळी मिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
1: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
0: हो बऱ्याच ठिकाणी.
1: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका. पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
0: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
1: हो
0: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
1: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होत.
0: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होत. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीत उन्हात बाहेर पडतात.
1: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
0: अगं मीठ चोळत नाहीये मी खरंच, एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना. उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
1: हा आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
0: काय?
1: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
0: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
1: मागच्या आठवड्यात की नाही, हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
0: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ, हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
1: हो ना रे करेन, बस. हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
0: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण, आणि गॉगल?
1: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
0: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचे ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
1: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
0: सुखदा ग, सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे.

0: डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
1: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
0: हे सुखदा, मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण.
1: डबोलं? कसला डबोलं रे?
0: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
1: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
0: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम, आहार, आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
1: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
0: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
1: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का.
0: अरे मी काय केलं, मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
1: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कार मध्ये कार्बोनेटेड पेय, परफ्यूम, लायटर हे असलं काही ठेवू नका.
0: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
1: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
0: हो वाचतो वाचतो मॅडम जी, कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
1: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
0: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
1: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
0: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
1: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
0: अरे वा, दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाडाखाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
0: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे, काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींच? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
0: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
1: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
0: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
2: अरे कंपनीच्या CSR च्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
0: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: आता कळलं.
1: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
0: काय ग, आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
0: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
1: सगळं माहितीये का त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस गरेवा?
1: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
0: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी सुद्धा
1: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते

0: आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजा राणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला, आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होतं?
1: सांग सांग हिला.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय?
1: अगं
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो,
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला, काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या, ऐक शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना?
0: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे, पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का?
0: अगं सुखदा आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत, त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
2: चांगलंच आठवते मला, त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
1: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
1: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
0: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
1: ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
2: हा आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं, घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
1: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
2: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
1: कळलं.

0: पुरे पुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बर का.
0: जीजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: त्याला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: रेवा
1: हे बघा, छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
0: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करते.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
1: रोहित दपरे अपुरे झालं. चला शांतपणे खाऊ दे तिला.
0: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या

0: ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे, तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
1: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केलाय असं वगैरे पण नव्हतंच. पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
0: हा हा.
1: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत. सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी, त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, त्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
0: बर,
1: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
0: घरातलं कोणी नव्हतं?
1: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता, पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
0: अच्छा.
1: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
0: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
1: मुंबई कमला रायच्या म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
0: अच्छा.
1: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
0: अच्छा.
1: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
0: शोध लागला असं म्हणतात
1: अगदी.
0: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
1: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
0: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
1: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
0: त्याचाही विचार करावा लागतो.
1: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
0: अच्छा.
1: त्यामुळे
0: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
1: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
0: जमीन तेवढीच आहे,
1: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
0: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
1: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं

0: पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडस फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवा आहे, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो. जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे. की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन, त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे. म्हणजे आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम, अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन

0: आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो. तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या डीएनए मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना. पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये. कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटच. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, ते वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे

0: आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, मग ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला असं एकदम कुतूहल वाटत, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हाताने
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटर वरनं प्रिंट्स काढून प्रिंट्स वरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं. आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे

0: या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं, एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे.
0: तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीही स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.
0: खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात, ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे,
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या, सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि भरताना
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला.

0: आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या
1: बरोबर,
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला, आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला,
1: अरे वा,
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मेबी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. दुपारचा एक
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचा एक वाजलाय. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटी.

0: अभी आपने सुना कार्यक्रम गौरा देवी। आशा है श्रोताओं ये कार्यक्रम आपको जरूर पसंद आया होगा। अब हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है, तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम NCERT। श्रोते हो, एक निवेदन। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे। प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत। आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या। भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच अधिवासाचे रक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। यानंतर थोड्याच वेळात ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये, मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये, कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये, तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे। उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ।
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला। नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला। दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत।

तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन ए आय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन ए आयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन ए आयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन ए आय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे ए आय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

0: तपासणी
1: तुम्हारे 48 हून अधिक खासगी
0: अधिग्रहण करून
1: पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.
0: तसंच 15 अधिक गावांमध्ये
1: गतीनं
0: पूर्ण करण्यात आली.
1: नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे.
2: जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

0: द नेक्स्ट वेव।
1: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत इशक जादे चित्रपटातलं, कौसर मुनीर यांचे शब्द आणि अमित त्रिवेदी यांचं संगीत, श्रेया घोषाल आणि जावेद अली यांच्या युगुलस्वरात।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 2:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह.

0: यानंतरचं गीत सोनू केटी टू की स्वीटी या चित्रपटातलं, अरिजित सिंग आणि प्रकृती कक्कर यांच्या आवाजात, कुमार यांचे शब्द आणि संगीत अमाल मलिक यांचं.
1: Thank you.

ऐकूया नीती मोहन यांच्या स्वरात जब तक है जान या चित्रपटातलं गीत, गुलजार यांच्या गीताला संगीत ए आर रहमान यांचं.

यानंतरचं गीत प्रसून जोशी यांचं, भाग मिल्खा भाग या चित्रपटातलं, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आणि स्वर जावेद बशीर यांचा.

यानंतर ऐकूया नीरजा चित्रपटातलं प्रसून जोशी यांचं गीत, संगीत विशाल खुराना यांचं आणि स्वर कविता सेठी यांचा.

0: या गीताबरोबरच नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता थांबत आहोत. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार आणि पुन्हा 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: मोहित तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
3: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है.
2: अरे रे.
3: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
6: 101 उमा सदन.
0: श्रोते हो, थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.
7: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रौद्योगिकी, नवीकरणीय ऊर्जा, रक्षा और व्यापार में सहयोग को मजबूत करने के उद्देश्य से आयोजित 3rd भारत नॉर्डिक शिखर सम्मेलन में हिस्सा लेंगे.

यानंतरचं गीत आतिफ असलम आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या स्वरात. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य आणि इर्शाद कामिल यांचं, संगीत प्रीतम यांचं आणि चित्रपट फटा पोस्टर निकला हिरो.

ऐकूया ए दिल है मुश्किल या चित्रपटातलं गीत जनिता गांधी यांच्या आवाजात. गीत अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीत प्रीतम यांचं.

0: ए दिल है मुश्किल या चित्रपटातलं हे गीत होतं जॉनिता गांधी, अरिजित सिंग आणि बादशाह यांच्या स्वरात. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं रॉकस्टार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहित चौहान आणि कार्तिक यांच्या स्वरात. यानंतर मोहित चौहान आणि नीती मोहन यांनी गायलेलं गीत ऐकूया. अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत तर अमित त्रिवेदी यांचं संगीत चित्रपट बॉम्बे वेल्वेट.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत हॅपी न्यू इयर चित्रपटातलं, इर्शाद कामिल यांचे शब्द, विशाल शेखर यांचं संगीत आणि स्वर, सुखविंदर सिंग यांचा.

0: याबरोबरच आपला द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या तुम्ही ऐकू शकता. आम्ही मुंबई केंद्रावरून त्या सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोळी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्र

0: धुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमॉल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पाच

0: शहरांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58 या सभेतून मी केतकी भट आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी ओंकार दीक्षित या संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आम्ही सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया ब्लॅकमेल या चित्रपटातील गीत. स्वर आहे किशोर कुमार यांचा, शब्द राजेंद्र कृष्ण यांचे आणि संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं ब्लॅकमेल या चित्रपटातील गीत. स्वर होता किशोर कुमार यांचा, शब्द राजेंद्र कृष्ण, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ये वादा रहा या चित्रपटाचं शीर्षक गीत. स्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, शब्द आहेत गुलशन बावरा यांचे आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

0: श्रोते हो, आत्ता आपण ऐकलत ये वादा रहा या चित्रपटाचं शीर्षक गीत. स्वर होता किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा. गीताचे शब्द होते गुलशन बावरा यांचे, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात घेऊया आता एक छोटीशी विश्रांती.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना?
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कलाकार या चित्रपटातील गीत. स्वर आहे किशोर कुमार यांचा. कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेल्या या गीताला शब्द लिहिलेत इंदिवर यांनी.

0: श्रोते होता आपण ऐकलेत कलाकार या चित्रपटातील गीत. स्वर होता किशोर कुमार यांचा, शब्द होते इंदिवर यांचे, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना.
2: हो,
1: चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
3: शायद मेरी शादी का ख्याल.

0: इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें कॉफी पे बुलाया है।
1: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा। मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया। गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. आर डी बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे शब्द लिहिले आहेत आनंद बक्षी यांनी.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलत रॉकी या चित्रपटातील गीत. स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. शब्द होते आनंद बक्षी यांचे आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं. या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता संध्याकाळी 5:30 वाजता युवाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. मेन कॅरेक्टर एनर्जी, स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना, लेखिका मैथिली जगताप, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं.

इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो. प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर न टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात, पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं.

कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते. आपला मार्गही वेगळा असू शकतो. पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

श्रोतेहो, आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपद्वारे जगात सर्वत्र. संध्याकाळची 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित वेळात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 ऐकूया अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रमात. कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालयाच्या समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. निवेदन मदालसा कानडे, सादरकर्ते नयन पवार. ही निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची आहे. आम्ही हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये 20 मे जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी पालनातील रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापक रेश्मा कृष्णा माने यांची सोनाम गोगागले यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते धीरज केदारी. 8:00 एक कलाकार जो केंद्रित असेल अभिनय दिग्दर्शन लेखन अशा सर्वच क्षेत्रांना आपल्या कौशल्यानं समृद्ध करणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्यावर. 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:10 मंथन, हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 नभोनाट्य रवींद्रनाथांच्या सहवासात, भाग 6वा आणि शेवटचा. मूळ लेखन मैत्रेयी देवी, मराठी रूपांतर विलास गीते, आकाशवाणी रूपांतर आशा साठे आणि सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म यामध्ये गायन कलाकार आहेत प्रकाश साळुंखे, त्या राग ओढव बागेश्री सादर करतील. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार 20 मे 2026 8:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकणार आहोत श्रीमद शंकराचार्य रचित श्रीकृष्णाष्टकम बिल्वा द्रविड यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन. 6:25 चिंतन या सत्रात डॉक्टर प्र चिन शेजवलकर यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आणि 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये ऐकणार आहोत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आपण ऐकू शकाल योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची असून आम्ही मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: 7:40 भावधारा, 8:40 भावधारा, 9 मराठी चित्रपट संगीत, 9:30 रुपेरूप मुकुटाचे मानकरी भाग 43. आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढे स्त्रीविश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम लेखक संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:15 सुगम संगीत, 10:00 प्रायोजित ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत, 10:25 स्थानिक निवेदने. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीतामध्ये आपण ऐकणार आहोत कलाकार वर्षा तेंडुलकर यांच्या गायनातून राग भूपाल तोडी. 11:30 आम्ही, सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग 4, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. सखी विश्व लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग अपर्णा जोग संज्ञा कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 शास्त्रीय संगीतामध्ये कलाकार वर्षा तेंडुलकर आपल्या गाण्यातून सादर करतील राग मधमाद सारंग. 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 यू आणि स्टेट्यून या सदरात किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 बलसागर भारत हो यामध्ये आपण ऐकू शकाल होमूरची समुद्रधुनी आणि जागतिक अन्न पुरवठा साखळी याविषयी भूषण एंगडे यांची मुलाखत. 7:15 अर्थविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना, लेखन शारदा फाकटकर, सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी, प्रिया बेल्लेकर आणि 8 साली उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर रणजित सिंह निंबाळकर यांनी दिलेली माहिती. 8:15 एक कलाकार, 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नाद ब्रह्ममध्ये नॅन्सी कुळकर्णी चेलो वादनातून राग जय जयवंती सादर करतील. याचबरोबर नियोजित वेळांवर बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित करू. ही होती आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आजच्या उर्वरित भागात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हो ना?
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.

0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है.
1: अरे रे रे.
2: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 78 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 6:30 अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकू शकाल कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालयाच्या समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. निवेदन मदालसा कानडे, सादर करते नयन पवार. ही निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. आम्ही मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करू.
6: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ओस्लो नगरे तृतीये भारत नॉर्डिक शिखर सम्मेलने भागं भजितवान्. यस्योद्देश्यं प्रौद्योगिकी पुनर्नवीकरणीयोर्जा रक्षा व्यापार क्षेत्रेषु सहकारं सुदृढीकरणमस्ति. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना स्वीडन देशस्य समकक्षीयेण उल्फ क्रिस्टर्सन इत्यनेन सह संयुक्तलेखे वैश्विक अनिश्चिततावधौ सहभागितायाः विषये अवधानं प्रदत्तम्. सर्वोच्च न्यायालयेन मानवजीवनस्य सार्वजनिक सुरक्षायाः च आवश्यकताम् उल्लिखन् उन्मत्तानाम् असाध्यरोगिणाम् अथवा प्रत्यक्षतया अपायकारिणां मार्गभ्रष्टसुनकानां कृते प्रथमवारं यूथेनेशिया माध्यमेन मृत्योः अनुमतिः प्रदत्ता. अपि च IPL क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायंकाले जयपुरे राजस्थान रॉयल्स दलं लखनऊ सुपर जायंट्स दलं सम्मुखी करिष्यति. अथ वार्ताः विस्तरेण. तृतीयं भारत नॉर्डिक शिखर सम्मेलनम् अद्य नॉर्वे देशस्य राजधान्याम् ओस्लो नगरे समारब्धम्. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह नॉर्वे, स्वीडन, आइसलैंड, फिनलैंड, डेनमार्क इत्येतेषां समकक्षिभिः सह अस्मिन् शिखर सम्मेलने भागं स्वीकृतम्. 2020 वर्षे डेनमार्क देशस्य कोपेनहेगन नगरे आयोजितस्य पूर्व शिखर सम्मेलनानन्तरं भारत नॉर्डिक देशानां मध्ये क्षेत्रीय सहकारं सुदृढीकरणम् अस्य सम्मेलनस्य उद्देश्यमस्ति. तन्त्रज्ञानं, नवान्वेषणं च, सुस्थिरता, पुनर्नवीकरणीयोर्जा, डिजिटलीकरणं च अस्य सम्मेलनस्य प्रमुखानि क्षेत्राणि सन्ति. व्यापार आर्थिक सहभागित्व सन्धिना TEPA इत्यनेन सह अधुना प्रवृत्तेन शिखर सम्मेलनस्य भारत नॉर्डिक क्षेत्राणां मध्ये व्यापार निवेश संबंधाः अपि सुदृढाः भविष्यन्ति इति अपेक्षा अस्ति. नॉर्डिक समूहेन सह भारतस्य द्वैपाक्षिक व्यापारः सम्प्रति प्रायः 21 बिलियन डॉलर मितम् अस्ति. अनेन शिखर सम्मेलनेन भारत नॉर्डिक देशयोः मध्ये बहुपक्षीय सहकारस्य विस्तारः भविष्यति तथा च परस्पर हितस्य क्षेत्रीय वैश्विक विषयेषु चर्चायाः अवसरः प्राप्यते इत्यपि अपेक्षा अस्ति. शिखर सम्मेलनात् प्राक् पूर्वं प्रधानमन्त्री मोदी आइसलैंड देशस्य प्रधानमन्त्री

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडण आली, राग द्वेष मत्सर आला आणि मतभेदही आले आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर

0: 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सरसन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि आत्ता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्वाची आहे आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं आपल्या समोर येतात?
1: वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र यालाच सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल. कारण अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे, याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
0: खूप छान नाव.
1: हा, खूप छान नाव आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्नसुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
0: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
1: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्यासाठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण SP कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आत्तापर्यंत साधारणत म्हणजे आपण ऑन दी रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत आणि त्याशिवाय की असे पक्षकार माझ्याकडे आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणत 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
0: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
1: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरण समोर येतात.
0: एखादा प्रसंग,
1: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात, त्या मॅडम आतमध्ये आल्या म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे, काही संकेत आहेत, आपल्याला असं काही देता येत नाही, तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. 2-3 मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले सर तुम्हाला फक्त 1 मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू, त्यांना भेटायला काही हे नाही आहे. मग ते दोघी भेटायला आले

0: आणि त्या महिलेच्या कडेवरती एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळ दाखवता दाखवता तिच्या डोळ्यातून असूर आले आणि ती असं म्हणाली की सर, तुम्ही आमचं प्रकरण जे मिटवलं त्याच्यानंतर काही काळ गेला, आम्ही एकत्र राहिलो आणि त्याच्यानंतर हे बेबी आम्हाला झालेलं आहे, हे इतका आनंद आम्हाला झाला की या आनंदाप्रित्यर्थ हे बेबी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला मिठाई द्यायला इथे आलोत. मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही एक काम करा, त्यातला एक पेढा घ्या, तिला म्हणलं त्याच्या तोंडामध्ये घाल, त्याला म्हणलं तिला पेढा दे, मला तुम्हाला दोघांचं तोंड गोड झालं म्हणजे माझं तोंड गोड झालं. अशा प्रकारचे काही अगदी आनंदमय क्षण हे काम करत असताना आठवतात.
1: सर, हे जे कौटुंबिक न्यायालयाचं वादपूर्व समुपदेशन केंद्र आहे याचा नेमका उद्देश काय आहे?
0: याचा उद्देश म्हणजे अलीकडे किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्याच्यामुळे झालं असं मॅडम की इतका लोड विद्यमान न्यायालयावरती आलेला आहे आणि न्यायालयाची एक विशिष्ट पद्धती असते, त्याच्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक किरकोळ कारणावरनं जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्या प्रकरणांना कुठेतरी थोपविलं जावं, म्हणजे एक प्रकारचं स्पीड ब्रेकरचं काम आमचं चला बोलूया हे केंद्र करतं आहे. आणि म्हणून यामुळे याचा परिणाम असा झाला की नक्कीच काहीतरी प्रकरणं न्यायालयात जाण्यापासून आम्ही परावृत्त करू शकलो.
1: मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात, याच्यामध्ये कौटुंबिक कलह तर असतोच पण त्यापेक्षाही मालमत्तेविषयी काही प्रकरणं तुमच्या समोर येतात का?
0: निश्चितच,
1: आई वडिलांच्या
0: निश्चितच येतात. 25 ऑगस्ट 2018 चला बोलूयाची सुरुवात, याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, आई थकलेली आहेत, मुलगी ही अपंग आहे, अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना, मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे? ही भावनिक साध घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं आणि अलीकडे ज्यावेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे, आता त्यांची नातीसुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत, मुलगाही आता येतो, सुनही येते, तेही विचारतात यांना, अशा प्रकारे ते उद्घाटनच त्या प्रकरणाने झालेलं आहे.
1: सर, या समुपदेशक कक्षाची कार्यप्रणाली कशी असते, म्हणजे इथे कशा पद्धतीने काम केलं जातं? बरोबर,
0: इथे जसं मी कल्पना दिली की या दोन माध्यमातून आमच्या समोर प्रकरण आल्यानंतर माझा जो तिथे क्लर्क आहे तो पहिल्यांदा तो फॉर्म भरून घेतो, तो फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो, पासपोर्टचा फोटो त्याला लावला जातो आणि तो फॉर्म तो माझ्याकडे पाठवतो. तो पाठवल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे, म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे, त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावलं जातं. किंबहुना पती जर तिथलाच असेल, जसं माझं वर्किंग हे मंगळवारी असतं आणि बुधवारी असतं, तो पती जर संभाजीनगरचाच असेल त्याला लगेच बुधवारी त्याला बोलावलं जातं, म्हणजे फार वेळ दिला जात नाही. आणि दुसऱ्याशी तो आल्यानंतर त्या तक्रारीविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जातं आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर, दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला, 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच, म्हणजे दोन्ही पक्षकार जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरणं ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरणं कायम सेटल राहतात का?
1: हा
0: एक प्रश्न आहे.

0: आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, दोन महिन्याला, तीन महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे,
1: बरोबर,
0: कारण सेटल झालं आणि ते पर्यंत संपला असं नाहीये. तर फॉलोअप घेतला जातो आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलंसुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला.

0: तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
1: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण चला विसावू या वळणावर.
0: खूप छान गाणं आहे ते नक्की ऐकूया सर आपण.
2: भाने

0: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण त्यासाठी तुम्ही काही असे उपक्रम राबवता का, लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी?
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही हे लक्षात घेऊन, जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच, आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे, आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं, आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे MP राव कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला आहे.
0: सर, सासू सून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडंसं सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे, आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये, जी सिंहगड रोडवरती आहे, या नांदेड सिटीमध्ये सासू सून संमेलनाचं आवाहन केलं आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 125 सासू आणि 125 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 150. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता, त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासू सून संमेलनासाठी पुढे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शना

0: साठी आले. त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या. त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम त्यांनाही तिथे बोलावलं. आणि अशा पद्धतीनं सासूसून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे. आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
1: संवाद साधला.
0: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासूसून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला, त्यावेळेला त्यांना ही कल्पना दिली. त्यांना सांगितले की सर, आपण नाट्यसंमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासूसून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली, सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे. आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
1: सर, आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात. तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
0: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं म्हणजे वैचारिक अंतर राहणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच, पण तो खडखडाट कायमचा नसतो आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी, खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत. आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
1: बरोबर,
0: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही, कमी काय राहणारच नाही, अशा पद्धतीचं
1: कमी व्हायला मदत
0: मदतही होईल.
1: सर, या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
0: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकांमधून करावी अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं. आणि त्या पद्धतीनं मग आता या विषयावरती लिखाण करणं हे सुरू केलेलं आहे की ज्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होईल ही अपेक्षा नक्कीच आहे. आणि त्याला नावसुद्धा मी दिलेलं आहे, चला विसावू या वळणावर, या शीर्षकाअंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
1: सर, तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकाने परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल, अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
1: सर, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्त्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
1: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका।

0: जीव धोक्यात घालू नका.
1: वाहन चालवताना अतिभार नको.
0: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा.
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा.
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास. सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट, तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी, लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं.

आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी एका मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडशहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट, तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ऐकूया एक निवेदन. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु, पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही आपल्या प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. आता ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होत. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला?
3: उन्हो ना
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.

0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
1: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 KHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता संध्याकाळी 7:15 आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, उसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3100 रुपये आहे. त्यामुळे FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 300 कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये MSP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम, अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर कोष्ण

0: पूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का निर्यात बंदी चालू आहे का त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही तर एफआरबी किती आहे आणि एफआरबीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं आहे शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ऊस हे कठोर पीक आहे कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपयश आहे कारण का आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या कारखान्याने पैसे गुंतवले कर्ज काढली डिस्टिलरी काढल्या आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी व्हीट इथेनॉलनं बंदी आणली त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं असं इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे 4500 त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत त्या कर्जाचा बोजा एवढा आहे त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरियम पिरियड आणि 9 वर्षे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे छोडून घेतले पाहिजेत त्याचबरोबर 2004 2007 आणि 2011 खाली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली तर हे जे काही सरकारचं दरवाढीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. तर ह्या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस तर ते एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग

0: आणि बाकीचे पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल. त्यावेळेस जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाटते. त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही वाढायला भेटलेत अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्र म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपी मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राइस. ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 ते 40 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ठेवलेलं आहे आणि इथेनॉल बद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे. त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही. त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरे साखर जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतला की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेची जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे. त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

श्रोतेहो, मध्यम लहरी 378°7.8 मीटर्स अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख 1948 शके, अर्थात 19 मे 2026. सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा येत्या 48 तासांपर्यंतचा हवामान अंदाज असा आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र इथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर मराठवाडा आणि विदर्भ भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. श्रोतेहो, आज माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत 20 मे जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी पालनातील रोजगाराच्या संधी याविषयी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथील कीटकशास्त्रज्ञ आणि मास्टर ट्रेनर प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने यांची सोनाम गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, उद्या 20 मे जागतिक मधमाशी दिन. या दिवसाच्या अनुषंगानं मधमाशी पालनातील रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, आपल्या शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन कशा पद्धतीनं फायदेशीर आहे याविषयीची माहिती आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने मॅडम. या MSc BEd आहेत आणि पर्यावरणामध्ये PhD यांनी मिळवलेली आहे. या युगंधर फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. मास्टर ट्रेनर म्हणून या कार्यरत आहेत. प्राणीशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर यांनी 9 वर्ष प्राध्यापिका म्हणून कार्य केलेलं आहे. गेली 15 वर्ष पर्यावरण संवर्धन संरक्षण आणि पर्यावरण

0: शिक्षण या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. माने मॅडम, या अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये मधमाशी पालन या विषयाचं प्रशिक्षण देत असतात, अनेक विद्यार्थ्यांना यांनी घडवलेलं आहे. एक दिवसीय जाणीव जागृती कार्यक्रम आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी 10,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलेलं आहे. यामध्ये 1500 तरुणांना व्यवसाय निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन करण्यात यांना यश मिळालं आहे. अनेक शहरामध्ये परिसरामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसाय सुरू करून त्याद्वारे मधुमित्र निर्माण करण्याचं कार्य या करत आहेत. आजच्या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. मॅडम, जागतिक मधमाशी दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे मधमाशी पालन व्यवसाय कसं उपयोगी ठरू शकेल, कसं हे फायदेशीर ठरू शकेल याविषयीची माहिती आपल्याकडून आज आम्हाला ऐकायला आवडेल. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मधमाशी पालन म्हणजे नेमकं काय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं महत्व कसं आहे?
1: मधमाशी पालन म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या मधमाशींचं संगोपन करणं आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मध मेन आणि त्याचबरोबर ती जी इतर उत्पादनं मिळतात हे शास्त्रीय पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांचं उत्पादन घेतो आणि त्या पूर्ण व्यवसायाच्या माध्यमातून एक स्वयंरोजगाराची संधी आपल्याला युवकांना निर्माण करून देता येते. त्याचबरोबर ती शेतकरी मित्रांना देखील याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आर्थिक नियोजन किंवा अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर यामध्ये एक जोडधंदा म्हणून आपण मधमाशी पालनाकडे नक्कीच शेतकऱ्यांनी थोडंसं सकारात्मकपणे पाहिलं तर एक यशस्वीरित्या मधमाशी पालन हा व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतो. साधारणतः आर्थिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलो तर साधारणपणे एखाद्या एकरमध्ये एका शेतकऱ्याचं उत्पन्न, साधारण ज्वारीचं जर आपण त्या ठिकाणी उदाहरण घेतलं तर एका एकरमध्ये साधारण 5 पोती जर त्या ठिकाणी ज्वारीचं उत्पादन होत असेल आणि त्या शेतामध्ये जर आपण मधमाशी पालन हा व्यवसाय केला किंवा मधमाशीच्या पेट्या ठेवल्या तर साधारणतः 5 पोत्यापासून ते किमान 7 पोती ते 8 पोत्यांपर्यंत त्याचं उत्पादन वाढू शकतं. आणि त्याचबरोबर ती त्या परिसरातील जैवविविधता जी आहे त्याचबरोबर ती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
0: मॅडम, आपल्या परिचयामध्ये असं होतं की आपण या कार्यक्रमाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असता तर या व्यवसायासाठी म्हणजे मधमाशी पालन व्यवसायासाठी कोणतं प्रशिक्षण किंवा कौशल्य हे आवश्यक असतं?
1: कोणताही व्यवसाय सुरुवात करत असताना आपल्याला त्या व्यवसायाचं बेसिक नॉलेज असणं, त्या व्यवसायातील काही महत्वाचे टप्पे माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे मधमाशी पालन हा व्यवसाय जेव्हा आपण सुरुवात करू त्यासाठी त्याचं शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या केंद्र शासनाच्या आहेत आणि राज्य सरकारच्या देखील आहेत ज्या अशा प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला देतात. महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्राम उद्योग महामंडळाच्या वतीने देखील वेगवेगळ्या स्कीम आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग महामंडळ हे प्रशिक्षण देत असतं. त्याच्यामध्ये 8 दिवसाचं, 15 दिवसाचं आणि 1 महिन्याचं असे वेगवेगळे प्रशिक्षण आहेत. आणि त्याचबरोबर ते खादी ग्राम उद्योग आयोगाचं पुणे येथे जे आपलं सेंटर आहे CBRTI पुणे जे मधमाशी पालन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहे या ठिकाणी 5 दिवसाचा शॉर्ट टर्म कोर्स आहे. त्याचबरोबर ती 1 महिन्याचा मास्टर ट्रेनरसाठी पूर्ण वेळ कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला 5 दिवसामध्ये अगदी जुजबी माहिती म्हणजे मधमाशी पालन कसं करावं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याचं बेसिक नॉलेज आपल्याला 5 दिवसाची किंवा 8 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मिळतं. जर आपल्याला शेतकऱ्यांना काही युवकांना जर आपल्याला पूर्णपणे हाच व्यवसाय करायचा असेल तर किमान 15 दिवस ते 1 महिन्याचा कोर्स केल्यानंतर या व्यवसायाची पूर्ण माहिती मिळू शकते.
0: म्हणजे 5 दिवसाचा जो कार्यक्रम आहे प्रशिक्षणाचा त्यामध्ये आपण थोडी माहिती करून घेऊ शकतो, ओळख करून घेऊ शकतो या व्यवसायाची. पण जर का पूर्णपणे आपल्याला या व्यवसायात उतरायचं असेल तर किमान 1 महिन्याचं किंवा 15 दिवसाचं प्रशिक्षण यासाठी आवश्यक आहे. मॅडम, अल्प भांडवलात मधमाशी पालन व्यवसाय सुरू करता येतो का आणि याची सुरुवात नेमकी कशी करावी?
1: अल्प भांडवलामध्ये आपल्याला मधमाशी पालन नक्कीच सुरुवात करता येऊ शकतो. त्यामध्ये शासनाच्या देखील वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या आपल्याला मदतीला होऊ शकतात. पण शेतकऱ्यांना स्वतः किंवा युवकांना यामध्ये जर स्वतःचा पैसा गुंतवून जर त्या ठिकाणी व्यवसाय निर्मिती करायची असेल तर जसं बाकीच्या व्यवसायामध्ये आपल्याला व्यवसाय आपण स्वयं अर्थसहाय्याने करतो त्याच्यामध्ये या व्यवसायामध्ये देखील सुरुवातीला अगदीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेट्या घेऊन तो व्यवसाय सुरू करण्याच्या ऐवजी सुरुवातीला अगदी 5 ते 10 पेट्यांपासून आपण सुरुवात केली आणि पुढे अनुभवाच्या जोरावरती जर तो व्यवसाय वाढवला तर तो थोडा जास्त फायदेशीर ठरतो. कारण का तर मधमाशी पालन हा व्यवसाय थोडासा चिकाटीने करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेशन्सची जास्त गरज असते. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या पेट्या घेऊन मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करण्यापेक्षा सुरुवातीला कमी भांडवलामध्ये अगदी आपल्याला 1 लाखापर्यंत जरी आपण भांडवल त्या ठिकाणी गुंतवलं तर साधारणतः 10 पेट्या आणि त्यासाठी असणारं जे आवश्यक

0: साहित्य आहे, त्या 1 लाखामध्ये आपण सुरुवात नक्की करू शकतो 10 पेट्यापासून. नंतर जसं आपल्याला अनुभव येईल आणि त्या क्षेत्रातल्या ज्या काही आपल्याला गोष्टी कळतील त्यानुसार आपल्याला व्यवसाय आपल्याला वाढवता येऊ शकतो.
1: वाढवते. खरं पाहिलं तर मधमाशी पालन करणं आणि आपला शेती व्यवसाय करणं हे एकमेकांशी असं परस्पर संबंधित आहे. तरीही मधमाशी पालन जर का स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये रोजगाराच्या कोणकोणत्या संधी आहेत?
0: मधमाशी पालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या ठिकाणी फक्त मधमाशी पालन करून आपल्याला मध हे मुख्य उत्पादन आहे त्याच्यामध्ये. मधमाशी पालन करून आपल्याला पेट्या ठेवून त्यापासून मध त्या ठिकाणी निर्मिती करता येते. त्याचबरोबर मधमाशांच्या पेट्या ठेवून आपण मध हा एक मुख्य उत्पादन म्हणून आपण मधाकडे बघतो. त्या व्यतिरिक्त मधमाशीच्या पेट्यातून आपल्याला जे काही इतर उत्पादनं जे आहेत ते देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतात. एका मधमाशीच्या पेटीपासून आपल्याला जवळपास 5 ते 6 प्रकारची उत्पादनं मिळतात. त्याच्यामध्ये मध हा तर मुख्य आहेच आहे, पण त्याचबरोबर ती मधमाशा जे परागकण गोळा करतात त्या परागकणांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी कलेक्शन करता येतं. म्हणजे परागकण आपल्याला एकत्रित करून ते देखील आपल्याला विकता येतात. त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणामध्ये माशी जे काही मेण तयार करते त्या मेणाचं देखील आपल्याला उत्पादन मिळतं. मेणासारखाच प्रोपॉलिस नावाचा एक पदार्थ आहे जो बऱ्याचशा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोगी होतो, तो देखील आपल्याला उत्पादन मिळतो. मधमाशी आपल्या राणीमाशीसाठी जी काही अन्न म्हणून रॉयल जेलीचा उपयोग करते, ती रॉयल जेली ही एक सुपरफूड म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे देखील मुख्य उत्पादन आपण याच्याकडे बघतो. आणि या सर्व उत्पादनांच्या व्यतिरिक्त मधमाशीचं जे काही विष आहे, मधमाशी वेनम जे आहे, याची मार्केट व्हॅल्यू खूप जास्त आहे. आणि हा देखील एक त्या ठिकाणी एक चांगला पर्याय असू शकतो जर शेतकऱ्यांनी किंवा युवकांनी याच्याकडे पूर्णतः एक व्यवसाय म्हणून पाहायला गेलं तर. केवळ मध हा फक्त दिसण्यासारखा जो उत्पादन आहे आणि ही सगळी उत्पादनं देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळू शकतात आणि त्याची मार्केट व्हॅल्यू देखील भरपूर जास्त आहे.
1: बरोबर. म्हणजे मध व्यतिरिक्त अनेक असे उत्पादनं आहेत ज्याला बाजारामध्ये मागणी वाढत आहे. बरोबर. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मधमाशी पालनातून कोणकोणती उत्पादनं मिळतात जसं तुम्ही आता सांगितलंच आहे, पण तरीही कशा प्रकाराची ही उत्पादनं आहेत आणि त्यांची बाजारपेठ कशी आहे?
0: मधमाशी पालनातून आपल्याला रोजगार निर्मितीमधून ही जशी वेगवेगळी उत्पादनं आपल्याला मिळतातच आहेत, पण त्या व्यतिरिक्त मधमाशांच्या व्यवसायासाठी जी काही साहित्य लागतात त्याच्यामध्ये मधमाशी पालनासाठी जी मधमाशीची पेटी आहे याचं देखील तयार करणं, त्या पेट्या शेतकऱ्यांना पुरवणं हा देखील एक खूप छान व्यवसाय. जर आपल्याकडे जसं विश्वकर्मा योजना आहे त्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करतात, मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशांच्या पेट्यांची रिक्वायरमेंट असते, त्यामुळे मधमाशीच्या पेट्यांची निर्मिती करणं हा देखील एक व्यवसाय होऊ शकतो. त्याचबरोबर मधमाशीची जेव्हा पोळी असतात त्याचं जेव्हा डिव्हिजन केलं जातं, पेट्यांचं जेव्हा डिव्हिजन केलं जातं त्यावेळेस राणीमाशी महत्वाची असते त्या पेटीसाठी, त्यामुळे राणीमाशीचं रेअरिंग करणं म्हणजे क्वीन रेअरिंग करणं हा देखील एक छान व्यवसाय असू शकतो. तुमच्याकडे अगदी 5-10 पेट्या जरी असतील तरी त्या पेट्यातून तुम्ही राणीमाशी तयार करून त्या देखील इतर व्यवसायकांना विकू शकता, हा देखील चांगला व्यवसाय होऊ शकतो. त्याचबरोबर ती माझ्यासारखे अगदी बरेचसे मास्टर ट्रेनर आहेत किंवा प्रशिक्षण देणारी व्यक्ती आहेत की ज्यांना प्रत्यक्ष मधमाशी पालन करता येत नाही, पण तुम्ही मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेऊन त्या क्षेत्रामध्ये एक प्रशिक्षक म्हणून देखील काम करू शकता. वेगवेगळे बचत गट असतात, शेतकरी असतात, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये अवेअरनेसचे प्रोग्राम असतात, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपण त्यांना माहिती देऊ शकतो, प्रशिक्षण देऊ शकतो. हा देखील एक चांगला व्यवसाय किंवा एक चांगला त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मधमाशी पालन करत असताना एखाद्या मोठ्या शेतकऱ्यांनी जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली तर आपल्याबरोबर ती काही आपले शेतकरी बांधव आहेत यांना आपण पेट्या देखील भाड्याने देऊ शकतो. आज आपण बघतो की नैसर्गिकरित्या मधमाशांची जे कॉलनीज आहेत मधमाशांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली, वाढतं सिव्हिलायझेशन असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे वातावरणातील बदलांमुळे मधमाशांची जी नैसर्गिक संख्या होती ती कमी झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे परागीभवन नैसर्गिकरित्या होत होतं ते कमी झालेलं आहे, त्याचा डायरेक्टली उत्पादनावरती परिणाम होतो. त्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी मधमाशीच्या पेट्या भाड्याने देऊ शकतो अगदी काही कमी कालावधीसाठी. म्हणजे जर आपण खरबूज, कलिंगड, काकडी यासारखे जर त्या ठिकाणी फळांचा विचार केला तर अगदी 15 दिवसासाठी शेतकरी 2-3 हजार रुपये आपल्याला त्या पेट्यासाठी भाडं म्हणून द्यायला तयार असतात, कारण वर्षभरासाठी ती पेटी मेंटेन करणं शेतकऱ्याला जमत नाही. त्यामुळे एक व्यवसाय म्हणून जर तुमच्याकडे भांडवल असेल, पैसा तुम्ही गुंतवू इच्छित असाल, तशी तुमची आर्थिक परिस्थिती असेल तर तुम्ही मधमाशीच्या पेट्या घेऊन तुम्ही भाड्याने देखील देऊ शकता. हा देखील एक चांगला व्यवसाय असू शकतो.
1: आपण जसं म्हणालात की ही अनेक प्रकारची उत्पादनं आपल्याला मधमाशी पालनातून मिळत असतात आणि त्याला बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी मागणी देखील आहे, मात्र जे उत्पादन निर्माण होणार आहे त्याची गुणवत्ता आणि त्याची शुद्धता टिकवण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा होत आहे?
0: मधमाशी पालनामध्ये जे काही उत्पादनं मिळतात ही सगळी नैसर्गिक उत्पादनं आहेत.

त्यामुळे या उत्पादनांमध्ये कुठेही भेसळ करून त्या ठिकाणी चालत नाही. आणि जेव्हा मार्केटमध्येही जेव्हा उत्पादन येतात त्यावेळेस आपल्याला त्या निकषाद्वारेच ही सगळी उत्पादनं येतात. त्याच्यामध्ये जे काही आधुनिक ज्या काही पद्धती आहेत, काही त्याच्यामध्ये टेक्निक्स आहेत, त्याचा उपयोग करून आपण मधाची शुद्धता तपासून घेणं. जर एखादा मध उत्पादन करणारा शेतकरी असेल, युवक असेल, जर त्यांनी स्वतःचं मध उत्पादन केलं तर त्याला त्या त्या शासकीय यंत्रणांकडून तो मध त्या ठिकाणी सर्टिफाय करून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये सपोज एखाद्या स्पेसिफिक वनस्पतीचा जर तुम्ही मध मार्केटमध्ये विकत असाल तर त्याच्यामध्ये असणारा

0: च्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आपण मार्केटमध्ये मध बघतोय त्या ठिकाणी भेसळयुक्त मध पण भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा मध उत्पादन करत असतो त्यावेळेस त्या मधामध्ये कोणत्याही पद्धतीने आपल्याला भेसळ न करता गुणवत्ता टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गुणवत्तेच्या पायऱ्यांचा विचार करत असताना कोणत्याही अनैसर्गिक गोष्टी किंवा कोणत्याही आपल्या आरोग्यासाठी अहित असणाऱ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या नाहीयेत. या सगळ्यामध्ये मधाच्या काही टेस्टिंगसाठी लॅब आहेत, ज्या केमिकल टेस्टिंग आहेत त्याबरोबर ते बायोलॉजिकल काही टेस्टिंग आहेत, सीबीआरटी असेल किंवा अशा काही महत्वाच्या संस्था आहेत ज्या ठिकाणी अशा महत्वाच्या टेस्टिंग करून मिळतात.
1: यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो?
0: यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याकडे सीबीआरटी पुणे आहे, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणि जवळजवळ देशामध्ये देखील हा महत्वाचा एक प्लांट आहे, ज्या ठिकाणी आपल्याला प्रोसेसिंग प्लांट आहे. त्या प्रोसेसिंग प्लांट मधून त्या ठिकाणी मध प्रोसेस केला जातो की जेणेकरून जसं मधाला एक्सपायरी डेट नाहीये म्हणजे लाईफ टाईम तो टिकू शकतो, पण तरी देखील आपल्याला जर पॅकेजिंग करून ते विकायचं असेल तर एका प्रोसेसिंग मधून ते जाण्यासाठी महत्वाचं आहे. सीबीआरटीए मध्ये तसं मोठं युनिट आहे, तसेच काही छोट्या छोट्या प्रकारचे युनिट आहे ज्या ठिकाणी मधामध्ये जे काही असणारं पाण्याचं पर्सेंटेज आहे त्याचबरोबर जेव्हा कलेक्शन केलं जातं त्यावेळेस इतर काही गोष्टी त्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत त्या परत फिल्टर करून काढणं, त्याचबरोबर त्याचा पाण्यातील अंश थोडा कमी करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेंटेन करू शकतो.
1: म्हणजे मधमाशी पालनात आधुनिक तंत्रज्ञानाची भर आता पडत आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया. मधमाशी पालन करताना कोणत्या अडचणी किंवा कोणते धोके आपल्याला संभवतात आणि त्यावर उपाययोजना कोणकोणत्या आहेत, आपण काय सांगाल याविषयी?
0: मधमाशी पालन व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आजकालच्या पूर्ण आपल्या धावत्या जीवनशैलीमध्ये आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाढतं उत्पादन ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे आपण नैसर्गिक शेती सोडून आपण नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणात वळलेलो आहे, त्यामुळे नैसर्गिकरित्या जी मधमाशींची संख्या आहे ती कमी झालेली आहे. मुळात मधमाशीची संख्या कमी झाली हीच सगळ्यात मोठी महत्वाची समस्या आहे. नैसर्गिकरित्या ज्या कॉलनीज होत्या, ज्या आपल्याला अगोदर आपण बघितलं तर खेडेगावामध्ये किंवा गावाकडे आपल्याकडे जी बांधावरची झाडं होती मोठी, त्या ठिकाणी बाभळीचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला मधाची पोळी दिसत होती, पण ती आजकाल दिसत नाहीत कारण बांधावरची झाडंही राहिलेली नाहीयेत. त्याचबरोबर ती उत्पादनाच्या मोठ्या हव्यासापोटी आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक शेतीकडे जास्त वळालेलो आहे. कदाचित ते थोड्याफार प्रमाणात गरजेचं असेल देखील, पण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर, मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त शेती खतांचा, त्याचबरोबर ते स्प्रे करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलचा वापर केला जातो, कीटकनाशकांचा वगैरे, त्याचा देखील मधमाशीवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याचबरोबर ती आपल्याकडे जी नैसर्गिक शेती आणि जी आपली नैसर्गिक उत्पादनं आहेत त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी प्रमाण झाले. ऊस क्षेत्र जे मोठं वाढलेलं आहे, त्याचबरोबर ती वेगवेगळ्या फळझाडांच्या बागा आहेत, त्याच्यामध्ये द्राक्ष असतील, डाळिंब असतील, ह्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि ह्या वाढल्याबरोबर ती त्याच्यावरती येणारे केमिकल आहेत, त्यांना कीड लागू नये म्हणून किंवा उत्पादन वाढण्यासाठी जे काही केमिकल वापरले जातात याचा देखील मधमाशीवरती जास्त परिणाम झाला आणि त्यांची संख्या कमी होत आहे. एखाद्या शेतकऱ्यांनी जरी मधमाशी पालन तरी त्याच्या शेजारी जर एखादा दुसरा शेतकरी जर त्या ठिकाणी रासायनिकयुक्त शेती करत असेल आणि हा शेतकरी जर त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल, नैसर्गिक शेती करत असेल, तर त्याचा देखील त्या शेतकऱ्यावरती परिणाम होऊ शकतो.
1: बरोबर, म्हणजे तो जो प्रयत्न आहे तो यशस्वी होणार नाही. पण मग या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी काय काय उपाययोजना आपण सांगाल?
0: या सगळ्या अडचणींमध्ये आपल्याला मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मधमाशी पालन या व्यवसायाकडे पूर्ण वेळ त्या ठिकाणी जर तुम्ही वळणार असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मधमाशी पालनाचं व्यवस्थित प्रशिक्षण घेणं, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करणं, त्याचबरोबर ती आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला फुलोरा कसा मेंटेन करता येईल, आणि जर आपल्याकडे फुलोरा मेंटेन नसेल होत, आपल्याकडचं वातावरण जर त्या त्या काळानुसार बदलत असेल तर त्यानुसार मधमाशांच्या पेट्यांना स्थलांतरित करणं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी योग्य प्रकारचा फुलोरा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपल्याला मधमाशा स्थलांतरित करता येतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला सेंद्रिय शेती करण्याकडे आपल्याला थोडंसं वळवावं लागतं. यासाठी शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करणं खूप मोठं त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये असणाऱ्या मधमाशा आहेत त्यांना कुठेही आपल्याला बाधा आणता कामा नये. आपल्याकडे कसं होतं, शेतामध्ये असेल, बांधावरती असेल, त्या ठिकाणी मधमाशींनी हल्ला केला तर ते मधमाशीचं पोळं स्थलांतरित न करता ते पूर्णतः नष्ट करण्याकडे आपला जास्त कल असतो. त्यामुळे ते नैसर्गिक रित्यामध्ये त्याला आहे त्याच ठिकाणी डिस्टर्ब न करता आपण त्या ठिकाणी त्याचं संरक्षण करू शकतो. मधमाशीच्या पेट्यांमध्ये जे वेगवेगळे रोग येतात, जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणी येतात, याचा अभ्यास असणं देखील गरजेचं आहे. किंवा एखाद्या पेटीमध्ये जर एखादा रोग झालेला असेल तर त्याचं वेळोवेळी पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती उपाययोजना करणे गरजेचं.

0: कारण एक जर पेटी बाधित झाली तर त्याचा परिणाम इतर पेट्यांवरती देखील होऊ शकतो.
1: बरोबर. आणि या सगळ्या अडचणी जेव्हा आपल्याला डोळ्यासमोर दिसतात तर त्याच्या उपाययोजना माहिती करून घेणं आणि त्या अंमलात आणणं हे देखील फार महत्वाचं आहे. मॅडम, आपण म्हणालात की सेंद्रिय शेतीकडे आता शेतकऱ्यांना वळलं पाहिजे जेणेकरून हे मधमाशी पालन व्यवसाय किंवा मधमाशी पालन आपण योग्य पद्धतीनं करू शकू, तर सेंद्रिय शेती आणि मधमाशी पालन यांचा परस्पर संबंध कसा आहे?
0: सेंद्रिय शेती आणि मधमाशी पालन याचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपल्याकडे रासायनिक शेती जर होत असेल तर त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या मधमाशी कमी जाते, कारण त्या ठिकाणी जो केमिकलचा वास असणारे किंवा इतर जो काही स्मेल आहे त्याला मधमाशी लवकर रिॲक्ट करते. सेंद्रिय पद्धती जेव्हा आपण शेती करतो त्यावेळेस आपल्या त्या ठिकाणी जे काही खत वापरतो हे सगळं नैसर्गिक पद्धतीने असतं, त्यामुळे त्याचा कोणताही निगेटिव्ह परिणाम त्या मधमाशीवरती होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जे काही खत वापरलं जातं त्या ठिकाणी पूर्ण जी काही प्रक्रिया आहे नैसर्गिक शेतीमध्ये ती मधमाशीसाठी पूरक असते. त्या ठिकाणी जे काही आपण लागवड केलेल्या वनस्पती आहे त्या देखील मधमाशीसाठी पूरक असतात. उदाहरणतः आपण खरबूज किंवा त्या ठिकाणी कलिंगडाचं जर त्या ठिकाणी उदाहरण घेतलं तर 15 दिवसाचा स्पेसिफिक पिरियड असतो की ज्या काळामध्ये मधमाशी सेटिंगसाठी त्या फुलावरती खरबूज असेल कलिंगड असेल त्याच्या फुलावरती काम करते. तर त्या दरम्यान जर आपण फवारणी केली नाही किंवा त्या दरम्यान जर आपण सेंद्रिय शेती करत असू तर त्या ठिकाणी उत्पादन खूप छान पद्धतीने वाढू शकतं. नैसर्गिकरित्या परागीभवन झाल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील उत्पादन वाढतं आणि मधमाशीला देखील त्याची इजा होत नाही.
1: म्हणजे एकूण काय, तर आपण सेंद्रिय शेती आणि मधमाशी पालन यांची सांगड घातली तर आपल्याला उत्पादन तर चांगलं येणारच आहे, उत्पन्न त्यातनं मिळणारच आहे, शिवाय आपली जैवविविधता जी आहे शेतातली ती देखील आपल्याला जपता येणार आहे. मॅडम, शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलो आहोत. शेवटचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा एक पूरक व्यवसाय म्हणून कसा फायदेशीर ठरू शकतो?
0: वैयक्तिक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय म्हणून करत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शासनाचा आणि शासकीय यंत्रणांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये शासकीय योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठी देखील खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांनी स्वतःचा त्या ठिकाणी आर्थिक जरी नियोजन नसेल तरी नाबार्डची योजना आहे, त्याचबरोबर ते कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यातून आपल्याला अर्थसहाय्य मिळू शकतं. मधाचं गाव ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण या ठिकाणी राबवत आहोत. त्या गावामध्ये मधाच्या गावाच्या निमित्ताने रोजगार निर्मिती होते, त्यानिमित्ताने मधमाशींचं संवर्धन केलं जाते, त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होतोय. मधुबन योजना आहे जी महाराष्ट्र शासनाची आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 50% जो हिस्सा आहे तो स्वहिस्सा आपल्याला भरावा लागतो आणि त्यातून 50% ही सबसिडी मिळते. त्यातून शेतकऱ्यांना 10 मधमाशीच्या पेट्या मिळतात ज्याच्यामध्ये लाईव्ह कॉलनी असतात आणि त्या माध्यमातून देखील शेतकरी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या व्यवसायाकडे वळू शकतात. त्याच पद्धतीने खादीग्राम उद्योग महामंडळाच्या सगळ्या योजना आहेत त्या राज्यस्तरावरती असतात आणि CBRTI संस्था असेल जी खादीग्राम उद्योग आयोगाशी जोडलेली आहे. 2019 हनी मिशन लॉन्च झालेलं आहे, त्या हनी मिशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळी प्रशिक्षण दिली जातात, मधमाशीच्या पेट्या दिल्या जातात. विशेषतः आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या मधमाशांची संख्या खूप मोठी आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी देखील विशेष काही अनुदान आहेत. तिथल्या महिला बचत गटांसाठी विशेष अनुदान आहेत. त्या ठिकाणी आग्यामोहोळ जे मोठ्या प्रमाणात अगोदर ती इजा केली जायची किंवा डायरेक्टली जाळून टाकायला जायचं त्याचं देखील संरक्षण करण्यासाठी आपल्याला खादीग्राम उद्योग महामंडळाच्या वतीने त्यांना टूल किट दिलं जातं. विश्वकर्मा जी आता आपली स्कीम लॉन्च झालेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून देखील आदिवासी भागातील म्हणजे काही शेतकरी असतील किंवा तरुणांना मधमाशी पालनासाठीच प्रशिक्षण देऊन त्यांना याच्याकडे वळवण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय. आणि शेतकऱ्यांनी व्यवसाय म्हणून याच्याकडे बघत असताना जसं आपण कुक्कुट पालन असेल, शेळी पालन असेल किंवा इतर व्यवसायाकडे डेअरी फार्मिंग कडे जसं आपण आपले ही स्थिरावलेले उद्योग आहेत याच्याकडे आपण जे आपल्या घरामध्ये पारंपरिकरित्या जे हे सगळे व्यवसाय होतात याच्याकडे आपण घरात बघून शिकतो, पण मधमाशी पालन हा थोडासा शिकून करण्याचा व्यवसाय आहे. आपण डायरेक्टली या व्यवसायामध्ये न उतरता जर तुम्हाला त्या ठिकाणी मधमाशी पालन करायचं असेल तर त्याच्या योग्य पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण घ्या, प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण माहिती करून घ्या आणि सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक न करता स्वतःच्या शेतापुरतं, स्वतःच्या भांडापुरतं त्या ठिकाणी विचार करून एकदा तुम्हाला त्या व्यवसायातील काही चढ उतार किंवा त्याच्यातील जे काही अडचणी आहेत हे समजल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यावरती उतरू शकता. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांना देखील आवाहन करायला आवडेल की आपण आता बघतोय की वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी आपल्याकडे आहेत, नोकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे मधमाशी पालन या व्यवसायाकडे तरुणांनी नक्की वळावं. वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे आपण आपल्याकडे FPOs आहेत, महिला बचत गट आहेत, यांनी या व्यवसायाकडे वळावं. तुम्ही मधनिर्मिती जरी नाही करत असाल तरी मधापासून मिळणारे जे काही वेगवेगळे उत्पादन आहेत त्याचे देखील त्या ठिकाणी खूप फायदे आहेत आणि त्याचा देखील मोठ्या प्रमाणात

0: व्यवसाय करू शकतो. तर शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागातील युवकांनी याच्याकडे नक्कीच सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर एक नक्कीच चांगली व्यवसायाची सुवर्ण संधी आपल्याला, सुवर्ण संधी म्हणण्यापेक्षा गोड संधी आपल्याला या निमित्ताने मिळू शकते.
1: खरंच छान. आपण जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगानं मधमाशी पालन व्यवसायातल्या रोजगाराच्या विविध संधी या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने मॅडम, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, ही माहिती दिली त्यासाठी खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: 20 मे जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने मधमाशी पालनातील रोजगाराच्या संधी याविषयी केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथील कीटकशास्त्रज्ञ आणि मास्टर ट्रेनर प्राध्यापिका रेश्मा कृष्णा माने यांची सोनम गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. वातावरणातील तापमान हे 26 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यावर खाद्यसेवन घटून कोंबड्यांमध्ये उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनामध्ये अपेक्षित बदल करणं हे गरजेचं असतं. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधं पाण्यातून वापरणं आणि त्याचबरोबर पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं हेही आवश्यक असतं. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो. त्यांच्या वाढ आणि उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घाम ग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. त्याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकत नाही. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. पण उन्हाळ्यामध्ये तापमान यापेक्षा दुपटीने वाढत जातं आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की शारीरिक तापमान कमी करण्याकरता तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्या धापा टाकताना दिसतात. शरीरातील उष्णता त्या तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण करते. धापा टाकण्याची वारंवारता वाढली तर शरीरातील पाण्याचं नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस गेलं तर खाद्यसेवन घटून उष्णतेचा त्रास व्हायला सुरुवात होते. 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनामध्ये अपेक्षित बदल करणं गरजेचं असतं. व्यवस्थापनात योग्य ते बदल केले नाहीत आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेलं तर उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्यूमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात तर चक्कर येऊन त्या खाली कोसळतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यूदरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात. कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनिया प्रमाण वाढतं. व्यवस्थापन करताना शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व पश्चिम करायला हवी. शेडची उंची किमान 13 ते 15 फूट असायला हवी आणि भिंतीलगतची उंचीही 8 फूट असायला हवी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरायला हवं. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असायला हवा जेणेकरून दुपारचं ऊन शेडमध्ये शिरकाव करणार नाही. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखं फवारलं जातं. ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होतं. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचा आणि खुल्या

0: पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने एव्हॅपोरेटेड कुलिंग पद्धतीने थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून ती बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुविजन संतुलित केलं जातं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकलं उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीची माहिती. आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजार भाव अनुक्रमे किमान, कमाल आणि सरासरी भाव क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. बारामती सोयाबीन पिवळा 81 क्विंटल आवक, कमीत कमी दर 7,000, जास्तीत जास्त दर 7,750, तर सरासरी दर 7,500. बारामती सूर्यफूल मॉडर्न 314 क्विंटल आवक, 5,000 कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर तर 6,600 सरासरी दर. पुणे डाळिंब जात आरक्ता 697 क्विंटल आवक, 2,000 कमीत कमी दर 15,000, जास्तीत जास्त दर तर 8,500 सरासरी दर. बटाटा लोकल 8,227 क्विंटल आवक, 500 कमीत कमी दर 1,500, जास्तीत जास्त दर तर 1,000 सरासरी दर. कांदा लोकल 10,126 क्विंटल आवक, 500 कमीत कमी दर 1,500 रुपये, जास्तीत जास्त दर तर 1,000 सरासरी दर. टोमॅटो लोकल क्विंटल 1,699 क्विंटल आवक, 1,000 कमीत कमी दर 2,600, जास्तीत जास्त दर तर 1,800 रुपये कमीत कमी दर. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजार भाव. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. आता ऐकूया पुणे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: मोहितो, आत्ता अलीकडे आलेला आहे ना.
2: हो.
1: चहा कॉफी कसं असं, म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
2: हो, हो, हो, हो.
3: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
2: अरे रे रे.
3: इसीलिए मम्मी ने मेरी तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी तीनशे

78° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता 8:05 आम्ही राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे।
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते। अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत। दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली। पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला। नीट UG फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली। ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा

0: पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून LPG खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आकाशवाणीचं हे पुणे केंद्र ऐकताय. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेहो एक कलाकार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि ओंकार दीक्षितचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. श्रोतेहो, रंगभूमी, सिनेमा, साहित्य, दिग्दर्शन आणि विचारविश्व अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अनमोल ठसा उमटवणारं एक अद्वितीय नाव म्हणजे गिरीश कर्नाड. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या या अथांग प्रवासाला, त्यांच्या अभिनयाला, दिग्दर्शनाला आणि त्यांच्या लेखन कौशल्याला अभिवादन करण्यासाठी आजचा एक कलाकार त्यांनाच समर्पित. श्रोतेहो, गिरीश कर्नाड यांचं मराठी मातीशी आणि संस्कृतीशी खूप जवळचं नातं होतं. त्यांचा जन्म माथेरानचा आणि शिक्षण पुण्यातलं आणि पुढची कर्मभूमी कर्नाटक होती. त्यामुळे कन्नड आणि मराठी या दोन्ही संस्कृतींना जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. त्यांचा आवाज, त्यांचा पडद्यावरचा वावर आणि त्यांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या याच पैलूंविषयी जाणून घेऊया. पण त्याआधी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गिरीश कर्नाड यांनी अभिनय केलेल्या अपने पराये या चित्रपटातील एका गाण्यानं करूया.

श्रोतेहो, जेव्हा आपण गिरीश कर्नाड यांच्या अभिनयाचा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर येतो एक अत्यंत देखणा, भारदस्त आवाज असलेला आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेला अभिनेता. त्यांनी केवळ हिंदी आणि कन्नड चित्रपटातच काम केलं नाही, तर दाक्षिणात्य सिनेमांमध्येही आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. असाच एक अप्रतिम संगीतमय चित्रपट म्हणजे सूरसंगम. हा चित्रपट शास्त्रीय संगीत आणि कलाकाराच्या जीवनावर आधारित होता. यात गिरीश कर्नाड यांनी साकारलेली शास्त्रीय गायकाची भूमिका आणि त्यांचा अभिनय आजही लोकांच्या लक्षात आहे.

श्रोत्यो, एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलत आहोत एक प्रतिभासंपन्न कलाकार गिरीश कर्नाड यांच्याविषयी. गिरीश कर्नाड हे जेवढ्या सहजतेनं हिंदी चित्रपटात वावरायचे तेवढ्याच आपुलकीनं ते मराठी चित्रपटांशी जोडले गेले होते. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला उंबरठा हा चित्रपट महिलांच्या हक्कावर आणि त्यांच्या संघर्षांवर भाष्य करणारा होता. या चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका अत्यंत संयतपणे साकारली होती. एकूणच काय तर व्यावसायिक सिनेमा असो वा समांतर सिनेमा, त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स नेहमीच वजनदार असायचा. याच उंबरठा चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे सदाबहार गाणं आता ऐकूया.

श्रोते हो, गिरीश कर्नाड यांचं खरं कौशल्य आणि वेगळेपण कशात होतं माहिती आहे? ते केवळ कॅमेरासमोर उभे राहणारे अभिनेते नव्हते, तर ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाटककार आणि विचारवंत होते. त्यांनी लिहिलेली ययाती, तुगलक, नागमंडल ही नाटकं जगभरात गाजली. इतिहास आणि पुराणातील कथा घेऊन त्या आजच्या काळातील राजकारण आणि मानवी स्वभावाशी कशा जोडायच्या हे त्यांना अचूक उमगलं होतं. समाजात जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली, तेव्हा त्यांनी एक जागरूक नागरिक म्हणून अत्यंत निर्भीडपणे आपली भूमिका मांडली. अभिनयाच्या याच प्रवासात त्यांनी बासू चटर्जी यांच्या स्वामी या चित्रपटातही कायम लक्षात राहील अशी भूमिका केली. ऐकूया या चित्रपटातील हे पुढचं गाणं.

भारतातील श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी गुजरातच्या आणंद येथे सुरू केलेल्या दुग्ध सहकारी चळवळीवर आधारित मंथन चित्रपटातील डॉक्टर गिरीश कर्नाड यांची भूमिका देखील अशीच अविस्मरणीय होती. आणि त्याचप्रमाणे मराठीतील उंबरठा ही देखील अशीच एक उत्तम कलाकृती. श्रोतेव, अशा या प्रतिभासंपन्न कलाकाराचा सन्मान साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार तसंच पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या नागरी पुरस्कारांनी करण्यात आला. लेखक आणि अभिनेत्यासोबतच एक दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा दृष्टिकोन खूप पुढचा होता. त्यांनी निर्माण केलेली अशीच एक दर्जेदार कलाकृती म्हणजे उत्सव हा चित्रपट. प्राचीन काळातील वसंत सेना आणि चारुदत्त यांची कथा त्यांनी ज्या भव्यतेनं आणि सुंदरतेनं रुपेरी पडद्यावर मांडली त्याला आजही तोड नाही. त्या चित्रपटातील संगीत, दृश्य आणि मांडणी आजही दिग्दर्शनाचा उत्तम नमुना मानली जाते. तेव्हा श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करताना गिरीश कर्नाड यांनीच दिग्दर्शित केलेल्या उत्सव चित्रपटातील या सदाबहार गीतानं करूया.

अभिनय, दिग्दर्शन, लेखन अशा सर्वच क्षेत्रांना आपल्या कौशल्यांना समृद्ध करणाऱ्या गिरीश कर्नाड यांच्या आठवणींना आज आपण उजाळा दिला. याबरोबरच आजचा एक कलाकार हा

0: कार्यक्रम इथेच समाप्त करण्याची मला म्हणजे ओंकार दीक्षितला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: आता 9:15 समाचार, संध्या 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 मनी टॉक आणि 10:30 मनी

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10 वाजलेत. आता ऐकूया नभोनाट्य रवींद्रनाथांच्या सहवासात भाग 6वा आणि शेवटचा. मूळ लेखन मैत्रेयी देवी, मराठी रूपांतर विलास गीते, आकाशवाणी रूपांतर आशा साठे आणि सादरकर्त्या गौरी लागू.
1: श्रोते हो नमस्कार. रवींद्रनाथांच्या सहवासात या मालिकेचा आज

सहावा आणि शेवटचा भाग. मूळ लेखन मैत्रेयी देवी. मराठी अनुवाद विलास गीते. आकाशवाणी रूपांतर आशा साठे. रवींद्रनाथांच्या सहवासात.

0: 21 एप्रिल 1940 कवी चौथ्या वेळी मंगपूला आले. गाडीतून आम्ही घराकडे येत असताना रस्त्यात पावसामुळे ढिले झालेले खडक घरंगळत रस्त्यावर आले होते. ते ओलांडून गाड्या पुढे काढण्याचा गोंधळ तासभर चालू होता. ह्या सगळ्या गोंधळात कवी मात्र शांतपणे गाडीत बसले होते. काय घोटाळा आहे असं त्यांनी विचारलं नाही की आपण आज घरी पोचू की नाही असंही म्हटलं नाही. मी या लहान सहान वाटणाऱ्या गोष्टी सांगते असं वाटेल, पण त्यातून कवींचे स्वभाव विशेषच स्पष्ट होतात. आता वय झाल्यावर आसपास गोंधळ चालू असताना त्यापासून अलिप्त आणि अविचलित असणं हा त्यांचा एक फार मोठा गुण होता. त्यामागे त्यांच्या आयुष्याचीच साधना होती. अनेक वेळा त्यांच्या बोलण्यातूनच हे जाणवत असे. त्या दिवशी असंच झालं. सकाळी कवी त्यांच्या परिपाठाप्रमाणे स्तब्ध बसलेले आहेत असं मला दिसलं. कोवळ्या उन्हाचा एक कवडसा त्यांच्या पावलांजवळ पडला होता. मी आल्याचं त्यांच्या लक्षात आलंच.
1: मैत्रेयी आलीस, ये. सकाळी जेव्हा सूर्य मला स्नान घालतो ना, तेव्हा मी स्वतःपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.
0: स्वतःपासून दूर जाण्याची तुम्हाला नेहमीच इतकी ओढ का वाटते?
1: मला वाटतं आपणा प्रत्येकांमध्ये दोन मी असतात. दोन मी. एक मी लोभ, क्षोभ, शोक, दुःख, आनंद, विचार यांनी सारखा विचलित होत असतो, तर दुसरा जो मी आहे ना, तो यापासून अलिप्त आणि अविचलित असतो. हा दुसरा मी म्हणजे मोठा मी. तो या साऱ्या भावनांपेक्षा वरच्या स्तरावर आणि स्थिर असतो, स्वयंपूर्ण असतो. तुला सांगतो मैत्री, या क्षुद्र मीपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक यात्रा सुरू करावी लागते. नाहीतर लहान सहान क्षणिक सुखदुःखांनी माझ्यातला मोठा मी पार झाकोळून जातो आणि ती मला भयानक अवनती वाटते. माझी मोठ्या मीमध्ये एखादा माणूस निश्चयपूर्वक स्थिरावला की मग त्याला कुठलीही भीती राहत नाही.
0: हां, म्हणून तुम्ही रोज त्या सूर्याच्या पहिल्या किरणाच्या दर्शनासाठी उत्सुक असता का?
1: हो. म्हणजे समज एखाद्या कारणाने मी चंचल झालो, विचलित झालो, की आपली साधना पूर्ण झालेली नाही हे मला जाणवतं. आणि मग ही साधना सतत चालू राहावी लागते. हे बघ, कुठली तरी देवता निर्माण करून तिची प्रार्थना काही मी करू शकत नाही. उगवत्या सूर्याच्या प्रकाशात बसून मी त्या क्षुद्र मीपासून सारखा दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण मैत्रेयी, आता त्यासाठी आयुष्यच फार थोडं उरलेलं आहे.

0: त्यांच्या साधनेचा संपूर्ण अर्थ समजणं मला संभवतच नाही, पण त्यांच्या जगण्यातून त्यांच्यातल्या मोठ्या मेची कामगिरी जाणवत असे. कवींची प्रकृती वृद्धापकाळाने ढासळत होती, गात्र क्षीण होत होती, तरीही ते स्वतःहून कुणालाही आपली सेवा करायला सांगत नसत. जिथे घरातला वडील माणूस इतर सगळ्यांवर रुबाब गाजवतो, अशा भारतासारख्या देशात ही त्यांची वागण्याची पद्धत अगदी अपवादात्मकच होती. त्या दिवशी कवी बरेच आजारी होते. मी पाहिलं तर वाचता वाचता खुर्चीतच त्यांना झोप लागलेली दिसली. माझी चाहूल लागल्याने ते जागे झाले, तसं नेहमीच होई.
1: मैत्रेयी, ये ये.
0: मला ना एक गोष्ट आवडत नाही तुमची.
1: कुठली ग? अर्थात ती जाणून घ्यायची मला विशेष उत्सुकता आहे.

0: असं नाही, कारण मला जे योग्य वाटत असतं तेच नेमकं तुला अयोग्य वाटत असतं. ते जाऊ दे, सांग कुठली गोष्ट.
1: अहो, रात्री तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला तुमच्या खोलीत कोणीच नसतं हे बरं वाटत नाही हो.
0: बरोबर, मी म्हणालो तेच खरं निघालं. पण मैत्रेयी, माझ्या मते माझ्या खोलीत दुसरं कोणी नसतं तेच ठीक आहे ना.
1: अहो पण
0: अगं, मला कशाचीच गरज भासत नाही आली. आणि कुणी बरोबर असतं तरी त्याला मी झोपेतून उठवलं नसतं. उलट त्याची झोप मोडू नये म्हणून मलाच काळजी घ्यावी लागली असती.
1: हो पण तशी वेळ पडली तर हाक मारायला काय हरकत आहे?
0: अगं ते माझ्या स्वभावातच नाही आहे. तू मला सांग, रात्रही झोपण्यासाठी असते ना, आणि एखाद्याला झोप येत नसेल तर त्याने इतरांनाही जागं ठेवावं हा अन्याय आहे असं नाही तुला वाटत?
1: ते स्वतः मात्र कुणी आजारी पडलं की अस्वस्थ असत. त्यांच्यातला मोठा मित्र अनेक गोष्टींनी नेहमीच अस्वस्थ होई. महायुद्धाचा काळ होता तो. एकदा दुपारी ते स्वस्थ बसलेले दिसले म्हणून मी त्यांना विचारलं, आज कसं वाटतंय तुम्हाला?
0: खरं सांगू मैत्री, आपण जिवंत आहोत याचं दुःख वाटतंय.
1: का हो, असं का बोलताय?
0: आत्ताच तुझ्या कर्तृपक्षाकडून युद्धाचं ताजं वृत्त ऐकलं. जिथे युद्ध चाललंय ते देश काही मला परके नाहीत ग. कितीतरी आनंदाचे दिवस तिथे मी घालवलेत. तिथल्या लोकांचे हसरे चेहरे, त्यांनी दाखवलेला आतिथ्य, हे सगळं आठवलं ना की हृदयाला अगदी वेदना होतात. कशासाठी हे अत्याचार? हां, कशासाठी?
1: खरंय, त्यांच्या दुःखापुढे आपली लहान मोठी दुःख अगदी तुच्छ वाटायला लागतात.
0: आणि कितीही वाटत असलं तरी त्यांना थोडीही मदत मला करता येत नाही ना ग. आपल्या मूकवेदनांना काहीच किंमत नाही का? एकीकडे माणूस हिंसाचार करतो आहे आणि दुसरीकडे माझ्यासारख्या कित्येकांना दुःखितांबद्दल सहानुभूती वाटते आहे. कधी कधी वाटतं हे सगळं निरर्थक तर नाही ना, कोण जाणे.
1: जगामध्ये पुन्हा सद्भाव, पुण्यभावना अवतरित व्हावी म्हणून आपण प्रार्थना करायला हवी असं तुम्हीच तर आम्हाला सांगता ना, मग आता असा विचार का करता?
0: ऐका रेडिओवर बातम्या शहरातनी खेड्यात चाललेल्या नरमेधाच्या. कोण जिंकणार कोण जाणे म्हणतोय निवेदक. मशीन गन ध्वस्त करते सारे संस्कृतीचे नियम.
1: महायुद्ध हा मानवाच्या इतिहासाला लागलेला खरंच कलंक आहे.
0: शांत हे, मुक्त हे अनंत पुण्य करुणाघन, धरणीतल करो कलंक शून्य. मैत्रेयी, खरंच सगळ्यांनी मिळून मनापासून आता प्रार्थना केली पाहिजे.
1: शांत हे, मुक्त हे अनंत पुण्य करुणाघन, धरणीतल करो कलंक शून्य.

कवी कधी कधी आपल्या लहानपणच्या आठवणी सांगत. त्या कालखंडाइतकी स्पष्ट छाप इतर कुठल्याही कालखंडाने त्यांच्या आयुष्यावर टाकली नाही. त्या भावंडांमध्ये जो जिव्हाळा, जी जवळीक होती, ते आजच्या काळात आढळणं कठीण आहे असंच त्यांना वाटे. ज्योतीदादा तर त्यांना अगदी बरोबरीने वागवत. ज्योतीदादा पियानोवर संगीतरचना वाजवत आणि त्या रचनावर हुकूम कवी गीतरचना करत. त्या दिवसांचं वर्णन त्यांनी अनेकदा अनेक कवितांतून केलंय. त्यांच्या वहिनीचीही त्यांची आठवण त्यांच्या मनात सदैव ताजी होती. एकदा अचानक डॉक्टरांना त्यांनी विचारलं, तुम्हाला वहिनी होती का? एखाद्याला वहिनी नसेल तर जीवनाच्या एका मोठ्या वरदानाला तो वंचित झाला असं मी समजतो. मला वाटलं आयुष्यात जो स्नेह त्यांना केवळ काही वर्षच मिळाला.

0: झाला. त्याच्या स्मृती त्यांच्या भावविश्वात किती खोलवर उतरल्या आहेत. त्यांच्या वहिनी खरोखरच मोठ्या प्रतिभाशालीनी असाव्यात. कवींनी त्यांना म्हटलंय, कवी ही रंतरे तुम्ही कवी, कवीच्या हृदयातील कवी तू आहेस. असा प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण श्रद्धेशिवाय काय व्यक्त करू शकतो. मी कवींबद्दल हे असं लिहित होते, पण त्यांना अशा लेखनाबद्दल काय वाटायचं. एकदा अशीच चर्चा निघाली. कॉफीच्या वेळी सुधाकांत बाबूंना ते म्हणायला लागले,
1: हे बघ सुधासमुद्र, त्या कलकत्त्यावाल्याच्या प्रबंधाची काहीतरी व्यवस्था कर बाबा. रवींद्रनाथांचं व्यक्तित्व, रवींद्रनाथ ॲज अ मॅन, हे असं काही कोणी लिहायला लागतो ना तेव्हा मला अगदी वाईट वाटतं. मनुष्य म्हणून रवींद्रनाथ कसे आहेत हे कुणाला ठाऊक आहे? किती कमी पाहिलंय तुम्ही त्यांना.
0: हो ना, मग तुम्हीच का नाही लिहित?
1: नाही नाही ग बाई, ते नाही होणार. जितकं लिहिणं शक्य होतं तेवढं मी लिहिलं. खरं आयुष्य सुरू झाल्यावर मी काही लिहूच शकलो नाही. लिहायचं झालं तर मला त्या साऱ्या अनुभवातनं जावं लागेल आणि मग ते मोठं क्लेशकारक आहे.
0: पण भारतीय तर तुमची जीवनकथा जाणण्यासाठी नेहमीच उत्सुक असणार. तुमच्या नंतरच्या पिढ्यांसाठी तरी तुम्ही आपली जीवनकथा लिहिली पाहिजे. हा
1: हो, बरोबरच आहे. ते माझं जीवन म्हणजे जणू रस्त्यावर पडलेलं आहे. सगळ्यांना ते चिवडण्याचा अधिकार, थोरपणाचं हे मूल्य.
0: आता मी जे काही लिहून ठेवते ते इतकं वाईट
1: नाही. नाही, तू जे करते आहेस ते वाईट नाही. मैत्रेयी, तू माझ्या ना गप्पांचा हार गुमतेस, पण आता खूप उशीर झालाय. बरंच काही परदेशात राहून गेलं, तिथे मला मोठ्या मोठ्या विद्वानांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्या चर्चांची नोंद कुठे कुठेही झालेली नाही. मला त्यांनी दाखवलेला आदर, प्रेम, याचा इतिहास कुणीही लिहून ठेवलेला नाही आहे. आता तू पूर्वीच आली असतीस ना तर मात्र तुझा उपयोग झाला असता.
0: असू दे, आत्ताही मला खूप मिळत आहे.
1: नाही नाही, आत्ता अशा चुकीच्या वेळी आलीस. मैत्रेयी, माझ्या लेखनाची तुझी नेहमीच स्तुती करतेस ना, त्यातही नेहमीच तथ्य असतं असं नाही बरं का.
0: पण म्हणजे मग ते लिखाण काय सगळं बाद करायचं की काय?
1: तसं नाही ग, पण कसं आहे, माझं बरंचसं लिखाण सामायिक किंवा नैमित्तिक स्वरूपाचं आहे. ते सारं बाद केलं आणि त्यानंतर खरोखरच काही शिल्लक राहिलं तरच काळ त्याचा स्वीकार करेल की नाही.
0: साहित्याच्या इतिहासात तरी त्याची नोंद होईल.
1: मला सांग, साहित्याला मुळात इतिहासाची गरज काय आहे? साहित्याचं मूल्य खुद्द साहित्यातच नाही का? म्हणजे हे कसं झालं, फुलांचं सौंदर्य तुम्हाला समजावून घ्यायचं आहे का? मग रोपटंच मुळापासून उपटा. मी वयानं अगदी लहान असताना लेखनाला सुरुवात केली, त्यामुळे एकंदर लिखाणातला कितीतरी भाग कच्चा आहे ग. तो बाद करून टाकावा असंच मला नेहमी वाटतं. आणि तुम्ही तो सगळे मिळून माझा अधिकार नाकारता. तू मला सांग, चित्र काढताना आपण ते खोडरबर वापरतो की नाही? पण लोकांना हे पटत नाही, त्यांना हवा असतो इतिहास. याला प्राध्यापकी बुद्धी असं म्हणतात. खरं सांगायचं तर जाणारं हे जाणारच आहे.

कवी स्वतःच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे कसे पाहत होते हे पाहून मन अचंबित होई. आपल्या साहित्यातून त्यांनी माणूस आणि माणसाची मनसृष्टी यांची निर्मिती केली. खरं तर बंगालमधील एका अत्यंत संपन्न घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांना पाहिल्यावरही वेश बदलून कुणीतरी सम्राट वावरतोय असं वाटायचं. त्यांची प्रतिभा, बुद्धिमत्ता आसपासच्या लोकांहून अत्यंत उच्च पातळीवर विहार करत असे. आणि त्याचवेळी एखाद्या सामान्य शेतकऱ्याशी त्याच्या सुखदुःखाशी सुद्धा समरस होत असे. 2000

0: हजाराहून अधिक गीतांची रचना करणाऱ्या, तितकी चित्र रंगवणाऱ्या, अनेक ग्रंथ लिहिणाऱ्या, जागतिक कीर्तीची शिक्षण संस्था उभारणाऱ्या, कितीतरी वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून आलेल्या कवींना अगदी शाळकरी मुलांच्या पत्रांनाही उत्तरं देण्यासाठी वेळ होता आणि मुख्य म्हणजे आवड होती. खूप लोक न ठरवताही त्यांना भेटायला येऊन त्यांचा वेळ घेत आणि स्वतःचं चराट लावत. त्यावेळी ते शांतपणे अशा आविर्भावात बसत की जणू समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकणं हेच त्या क्षणी त्यांचं महत्त्वाचं काम आहे. इतरांबद्दल मृदू हळुवार असणारे कवी स्वतःबद्दल मात्र कठोर होते. हीच त्यांची आयुष्याची साधना होती. वैशाखाची 25वी तिथी, कवींचा वाढदिवस. आम्ही पहाडी लोकांबरोबर त्यांच्या पद्धतीने साजरा केला. कवी कुठल्याही नवीन अनुभवासाठी तरुणाच्या उत्साहाने तयार असत. ते केशरी रंगाची वस्त्र परिधान करून, चंदनाचा टिळा, गळ्यात पुष्पमाला घालून व्हीलचेअरवरून आले. तेव्हा सगळेजण स्तब्धच झाले. येणाऱ्या प्रत्येकाने कवींसाठी फुलं आणली होती. ते त्यात अगदी झाकून गेले. त्यांच्या पुढे तिबेटी आणि भूतानी नर्तकांनी नृत्यही केलं. मग पंक्ती बसल्या. दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हटलं, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी असे तुम्ही आमच्याकडे असाल असं माझ्या कल्पनेतही आलं नव्हतं कधी.
1: यालाच म्हणतात कल्पना शक्तीचा अभाव.
0: हो, असू दे असू दे, मी थोडीच कवी आहे. पण आता तुम्ही काल तुमच्या वाढदिवसाला ज्या कविता लिहिल्यात ना, त्या वाचणारात.
1: मैत्रेयी, या कालच्या कविता ही माझी मंगपूची स्मृती. ऐक. जीवनाच्या 80व्या वर्षात प्रवेश करताना विस्मय होतो आहे मला. लक्ष कोटी नक्षत्रांच्या महापुरातून निशब्द ज्योतीची धारा वाहत येते आहे. कल्पनातीत वेगाने धावते आहे ती विविध दिशांनी शून्याकरता. तमोघन अंतहीन आकाशाच्या वक्षस्थळी शतकांचा इतिहास अकस्मात करतो उत्थान असीम सृष्टीच्या यज्ञ मुहूर्ताप्रमाणे. जिथे समुद्र गर्भातून जीवनाचा जन्म झाला अशा आदिम जगतात मी आलो जडाच्या विराट अंकावर. जिथे समुद्र गर्भातून जीवनाचा जन्म झाला अशा आदिम जगतात मी आलो जडाच्या विराट अंकावर. आणि या जगाने आपला परिचय करून दिला अनेक शाखांनी विस्तारलेल्या विविध रूपातून. पृथ्वीच्या मंचावर अंकानुसार अस्तित्व प्रवेश करतं. अनेक अभिनेत्यांपैकी एकजण आहे मी. अनेक अभिनेत्यांपैकी एकजण आहे मी कुणा एका पात्राच्या वेशात. आश्चर्य याचच वाटतंय की पडदा वर करण्यात माझाही हात आहे. ही पृथ्वी सावित्री आहे. ही पृथ्वी सावित्री आहे. आत्म्याचं हे मर्त्य घर आहे. स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरणारं आणि अदृश्य सूत्राने सूर्याला बांधलेलं असं मर्त्य घर आहे. 80 वर्षापूर्वी मी आलो. 80 वर्षांपूर्वी मी आलो आणि काही वर्षांनी इथून निघून जाईन.
0: सांगू का, तुमची सावित्री पृथ्वी ही कल्पना आम्हाला खूप आवडली.
1: आणि कालची इथल्या पहाडी लोकांनी दिलेल्या फुलांची मालाही मला खूपच आवडली. तो कुणीतरी, हा मग तुम्ही त्याला निसर्ग म्हणा किंवा विधाता म्हणा, तुला सांगतो हे जग सुंदर करण्यासाठी सतत सतत परिश्रम करतो आहे.
0: खरंय.
1: न आवडलेली निर्मिती त्यानं नष्ट करून टाकली.

0: आलेली आहे. ट्रायल अँड एरर अशा पद्धतीनं तो सतत निर्मिती करतो आहे, सर्वोत्तम निर्मितीसाठी झटतो आहे. तुला सांगतो, या आर्किडच्या फुलांच्या निर्मितीसाठी त्याला किती युगांचं तप करावं लागलं असेल कोण जाणे.
1: हो ना, तुम्ही पूर्वीमध्ये लिहिलंय, आद्य युगांच्या संघर्षात पर्वत उत्पन्न झाले आणि लक्ष युगांच्या स्वप्नांनंतर पहिला फुलांचा गुच्छ उमलला.
0: आणि अशा फुलांचे गुच्छ काल मला इथल्या लोकांनी भेट दिले. तुम्हाला सांग, यापेक्षा अधिक काय हवं असतं.
1: आम्हाला कविता हवी, त्या भेटीवरच लिहिली असेल तुम्ही ती, हो ना?
0: बरोबर आहे, तुला बरोबर कळतं. ऐक, दुपारी पहाडी लोक आले, दुपारी पहाडी लोक आले माझ्या जन्मदिनाचं आमंत्रण स्वीकारून. एकेकानं मला फुलांचा गुच्छ दिला, नमस्कारासहित माणसाच्या जन्मदिनी भेट देण्यासाठी कधी मिळालं धरणीला हे पुष्पांचं वरदान. प्रस्तर तलावर करीत असताना वन्नीतप्त तपस्या, हा वर माणसाला सुंदरतेने केलेला हा नमस्कार आज मला मिळाला. माझ्या जन्माचं हे सार्थक स्मरण. नक्षत्र खचित आकाशात ज्योती संपतेमध्ये दिसतो आहे का कुठे हा दुर्लभ सन्मान.

0: पण हा कृतार्थ क्षण कवींना फार वेळ साजरा करता आला नाही. सुधाकांत बाबू गप्प गप्प होते. कवींच्या ते लक्षात आलं.
1: काय झालं रे सुधाकांत?
2: एक अशुभ वार्ता आहे गुरुदेव.
1: म्हणजे अशुभ वार्ता? त्या सुरेनला बरं वाटत नाही आहे का रे?
2: तो गेला गुरुदेव. इतकी वर्ष तुमच्यासोबत मदतनीस म्हणून होता, काल तो देवाघरी गेला. कालच बातमी आली होती, पण पाहुण्यांच्या गर्दीत सांगितलं नाही तुम्हाला.
1: सांगितली असतीस तर मला मान सुद्धा वर करता आली नसती. मैत्रेयी, तो सुरेन किती असामान्य माणूस होता हे कुणाला नाही कळणार. एवढा थोर, एवढा श्रेष्ठ, कायम लोकांच्या दृष्ट्याआड राहिला आणि तसाच परलोकी गेला. तसा माणूस या जगात विरळाच. सुरेन,

0: मग आम्ही साऱ्यांनी त्यांना एकटं सोडलं. डोळे बंद करून व्हरांड्यात अंधारात ते स्तब्ध बसले. ते स्वतःला सावरत असताना मी मागून पाहत होते. दिवसभर ते बोलले नाहीत. त्यांची कामं मात्र नेहमीप्रमाणे चालू होती. संध्याकाळी त्यांनी मृत्यू शीर्षकाची एक कविता लिहिलेली माझ्याकडे दिली. त्यांनी स्वतःला लवकर सावरलं, पण आता त्यांना परतीचे वेद लागले. एकदा संध्याकाळी ते व्हरांड्यात आले नाहीत म्हणून मी त्यांच्या खोलीत गेले. काय करताय?
1: काही नाही ग, या मावशीने मला हा पेन्सिलीचा बॉक्स भेट म्हणून दिलेला आहे, पण ही भेट निस्वार्थीपणे दिलेली नाही आहे.
0: म्हणजे?
1: अगं, मी एक चित्र काढून दिलं पाहिजे, या अटीवर तो मला मिळालाय.
0: मग चित्र द्या ना त्यांना काढून. पण ते नंतर. पण आता संध्याकाळी नको, जरा बाहेर येऊन बसा.

0: मैत्रेयी, तू चांगल्या कामात बाधा आणतेस असं मी सांगे ना मावशीना,
1: अहो
0: आणि ती खिडकी जरा नीट उघड बघू.
1: हो हो
0: हां, म्हणजे एक मोठं झाड रेखाटतोय मी. खरं सांगायचं ना म्हणजे तुझी पोर्ट्रेट्स काढून काढून मला कंटाळा आलेला आहे. हे जरा मावशीना बोलाव ना.
1: कारण त्यापैकी एकही पोर्ट्रेट माझ्यासारखा आलेला नाही आहे.
0: म्हणजे काय, मी खरा आर्टिस्ट आहे म्हणून ती सगळी पोर्ट्रेट्स तशी आहेत. बरं मावशीना बोलावतेस ना, त्यांना हे झाडाचं पोर्ट्रेट मला भेट म्हणून द्यायचं आहे.
1: तसं लिहून द्या ना मग त्याच्यावर.
0: हो, हे बघ, श्रीमती मावशी आस 25 वैशाख. हे मी हे चित्र मावशीना देतो आहे म्हणून तुला आतून मत्सर नाही ना वाटत आहे?
1: दुसरं कोणी असतं ना तर वाटलं असता. मावशीना चित्र देताय म्हणजे आता परत निघालात ना?
0: ज्याला जाणं भाग आहे त्याला का रोखून धरता? कधीतरी इथून जावं लागणारच. मंगपूचं कसं आहे, इथे फक्त प्रवेश करता येतो. अचानक एखादी तार आली नाही तर इथून बाहेर पडण्याचा उपायच नाही आहे काही.
1: हो, तुम्हाला कोण थांबवून ठेवत आहे?

0: हे शेवटचं गीत संपवा आणि मला जाऊ द्या. पहाट झाल्यावर ही रात्र विसरून जा.
1: वेळ आली ना की जाणाऱ्याला निघावंच लागतं. वेळ आलेली आहे तेव्हा आता बंधनं तोडली पाहिजेत. मैत्रेयी अपरिहार्य आहे ते प्रत्येकाने स्वीकारायलाच हवं.
2: कवींची भेट ही घटना विसरण्यासारखी होती का? ती त्यांची मंगपूला शेवटचीच भेट ठरली. त्यांच्या शिवाय सुद्धा जीवनस्रोत वाहतोच आहे, पण त्यांच्या सहवासात आयुष्य कसं निर्झरासारखं नाचत असे हे त्यांना न पाहिलेल्या रसिकांना वर्णन करून सांगणं अगदी अशक्य आहे. काही काळानंतर त्यांच्या आठवणीची तीव्रता सुद्धा आत्तापेक्षा कमी होत जाईल, पण त्यांच्या सहवासाच्या प्रकाशाने भारलेले दिवस कायम आनंदाचे कोष बनून राहतील. कवी गुरुदेव हे आमच्यासाठी सूर्यच होते आणि मी होते त्यांच्या पुढे एक लहानसा दवबिंदू. कवींचीच एक कविता मला आत्ता आठवते. हाय आकाशाशिवाय कोण तुला धारण करू शकेल, निराशेने देवबिंदू म्हणाला. हे सूर्या, मला तुझी स्वप्न पाहता येतील पण तुझी सेवा करता येणार नाही. माझ्या तेजानं मी सारं जग प्रकाशित करतो, पण एका दवबिंदूमध्येही मी सामावू शकतो, त्याला प्रेम देऊ शकतो. सूर्य उत्तरला, लहानात लहान मी तुझं अस्तित्व भरून टाकेन आणि तुझं लहानसं आयुष्य स्मितात फुलवीन. गुरुदेव तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याने माझं जग आनंदमय झालं. माझ्या जीवनात केवढं माधुर्य आलं. प्रणाम गुरुदेव, प्रणाम, शतशहा प्रणाम.

रवींद्रनाथांच्या सहवासात मैत्रेयी देवी लिखित पुस्तकाच्या आकाशवाणी रूपांतराचा आज 6वा आणि शेवटचा भाग श्रोते हो आपण ऐकलात. मराठी रूपांतर केलं होतं विलास गीते यांनी. आकाशवाणी रूपांतर आशा साठे. यातील भूमिका आणि कलावंत रवींद्रनाथ टागोर, चंद्रकांत काळे, मैत्रेयी, मानसी मागीकर, सुधाकांत, हितेंद्र नाईक, गायन प्राची दुबळे.

0: सादर करत्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेओ, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम नादब्रह्म. आज गायक कलाकार आहेत प्रकाश साळुंके आणि ते राग ओढव बागेश्री सादर करणार आहेत. तबला साथ आहे माधव मोडक यांची, तर हार्मोनियम साथ रोहित मराठे यांची.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीची 11:10 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. तर हा होता हवामानाचा अंदाज. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीची 11:11 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.